0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.
2: महाराज गौरी नंदना, महाराज गौरी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 17 मे. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवं असं वाटलं आणि ते तसं झालं नाही म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असं मानलं म्हणजे काळजीचं कारणच उरत नाही. आपण देव आहे असं मानतो पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा दगड आपल्याला तारेल असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. आपण नुसतं तोंडाने म्हणतो एवढंच, नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष पुढं उभं राहिला तरी आपल्या मागची काळजी सुखदुःख ही काही संपणार नाही आहेत. याचं कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच जळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख हे मानायचं काही कारणच नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे, तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून दुसऱ्यानं काहीही केलं तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचं कारणच नाही. तर अशी भावना ठेवून वागावं की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झालं तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्यामुळं साधतं. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसं वागण्याची बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करावी. मनाला पहिल्यांदा थोडी बळजबरी करावी लागेल. अहो, आपण बघतो ना, लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडीशी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवताना तिलाही तसंच करावं लागतं. तेव्हा आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ जेवायच्या आधी, रात्री नेसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचंच, भगवंताची आठवण करायचीच. असं केलं तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तो तसाच करत जावा, पण मला भगवंत हवा असं म्हणत जावं. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे हळूहळू ती वाढत जाईल आणि तिचं पर्यावसान ध्यासामध्ये होईल. आता एक उदाहरण देतो. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचं आहे. मला घर बांधायचं आहे असं तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढं घर बांधायचं आहे. हे जसं खरं आहे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा आहे असं नुसतं म्हणत गेल्यानं देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न राहता विषय बेतानं भोगेल. खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्यापासून चैन पडणारच नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

दास रोड निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 137 दशक 9 समास 7 विकल्प निरसन नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। भोळा भाव आणि सिद्धीला जावे हा उधारीचा उपाय आहे। रोकडा मोक्षाचा अभिप्राय विचाराने जाणावा। प्राणी मोकळा होण्यासाठी जाणीव पाहिजे। सर्व जाणल्यास तो सहजपणे निराळा होतो। काहीच माहिती नसणे म्हणजे अज्ञान। सगळं माहिती असणं म्हणजे ज्ञान। जाणीव असेल तर विज्ञान। ज्ञानाच्या जाणीवेचा लय झाल्यावर ज्ञान म्हणजे स्वतः आत्मा होणे, जाणणे। अमृत सेवन करून अमर झाला तो लोकांना म्हणतो मृत्यू कसा येतो, तसा विवेकी बद्ध माणसाला म्हणतो जन्म कसा असतो। जाणता लोकांना म्हणतो तुम्हाला भूत कसं झपाटतं, तुम्हाला विष कसं चढतं, असं निर्विष विचारतो। आधी बद्धासारखं व्हावं मग विचारावं लागत नाही। विवेक दूर ठेवून पाहणं हे बद्ध माणसाचं लक्षण आहे। जागा झालेला झोपलेला म्हणतो काय रे बळतो बरळतो। हा अनुभव घ्यायचा असेल तर झोपून पाहावं। नाते पण उगवले की तो बंधनात गुंतून पडत नाही। भुकेलेल्याचे अनुभव प्राप्ती तृप्त झालेल्याला नाही। अशा तऱ्हेने ही शंका दूर झाली। ज्ञानामुळे मोक्ष प्राप्ती झाली। विवेक पाहिल्यावर अंतरंग गवसलं असं समर्थ सांगतात। इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन नाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 9 समास 8 देहांत निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। नेता माणूस ज्ञानामुळे सुटला, परंतु बद्ध माणसाला जन्म कसा येतो? मृत्यूच्या वेळी बद्धाचे काय जन्मते? बद्ध प्राणी मरून गेले, तिथे काहीच उरलं नाही। जाणीवेचं स्मरण मरणापूर्वी झालं अशी शंका श्रोत्यांनी घेतली होती, त्याचं उत्तर आहे का? आता अन्यत्र लक्ष देऊ नका असं वक्ता म्हणतो। पंचप्राण स्थळ सोडतात। प्राणरूप वासनावृत्ती वासना मिश्रित प्राणदेह सोडून जातात। वायूबरोबर वासना गेली, ती वायू बनून राहिली, तीच पुन्हा इच्छेनुसार जन्म घेऊन आली। कित्येक प्राणी पूर्णपणे मरतात, पुनर्जन्म घेतात। पुण्य संपल्यावर त्यांना ढकलून दिलं जातं, त्यामुळे हातपाय दुखावतात, तरी ते पुन्हा जन्म घेतात। सापाची दृष्टी पडल्यानंतर ती 3 दिवसांनी धन्वंतरी उठवतो, तेव्हा माघारी वासना येते। कित्येक शबे होऊन पडतात, कित्येक त्याला उठवतात, यमलोकी होऊन प्राणी माघारी आणतात। कित्येकांना पूर्वीच्या शापामुळे वेगळा देह मिळाला, उशाप मिळताच पुन्हा पूर्वीच्या देहात येतात। कित्येक लोकांनी जन्म घेतले, कित्येकांनी परकायेत प्रवेश केला, असे अनेक जण आले आणि गेले। प्राण फुंकण्याने गती निर्माण होते, त्यामुळे वासनेमुळे गतिमान झालेला प्राण म्हणून मरणसमयी बाहेर पडला। म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे। मन वासनापूर्तीचे साधन असल्याने त्याला वायुसूत म्हटले जाते। मनाच्या नाना वृत्ती असतात, त्यामुळे वासना जन्म घेते। वासना दिसत नाही परंतु आहे। वासना म्हणजे जाणीवेमुळे होणारी इच्छा आशा। जाणीव हा मूळतंतू आहे, तो मूळ मायेत कारणरूपाने मिश्रित झालेला आहे। कारणरूप ब्रह्मांडामध्ये आहे, कार्यरूपाने ते पिंडामध्ये वर्तन करते। घाईगर्दीने त्याचं अनुमान करता येत नाही। असं असलं तरी सूक्ष्मपणे ते कारणरूप आहे। सगळे देव आणि भूतसृष्टी ही वायुरूपच आहे। वायूमध्ये नाना विकार आहेत। वायू पाहिला तरी दिसत नाही, तशी जाणीव आणि वासना सूक्ष्म आहे। त्रिगुण आणि पंचभूते हे वायूमध्ये मिश्रित असतात, त्याचं अनुमान करता येत नाही, म्हणून त्याला मिथ्या म्हणू नये। वायू सहजपणे वाहिला तरी सुगंध आणि दुर्गंध जाणवतात। उष्ण शीतल असलेला वायू तप्त निवांत झाला की प्रत्यक्ष प्राणीरूप घेतो। वायूमुळे ढग वाहतात, वायूमुळे नक्षत्र चालतात। सगळ्या सृष्टीची गती म्हणजे वायू आहे। वायुरूपाने देव आणि भूत अकस्मात अंगामध्ये येतात। विधिविधान केले तर प्रेते देखील सावध होतात। अंगात दैवत घालणे, ब्रह्मसंबंध जातात, अशा अनेक गोष्टी सापडतात। वारे वेगळेपणाने बोलत नाहीत, देहात भरून डोलतात। कित्येक प्राणी वासना घेऊन जन्माला येतात असं समर्थ सांगत आहेत। याबद्दल अधिक माहिती ऐकूया पुढील भागात। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेव नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो, नारद भक्ती सूत्रा मधलं 50वं सूत्र सदरदी सदरदी सलोकाल तारयती, याचा अर्थ असा आहे, या आधीच्या सूत्रामध्ये ज्याचं वर्णन केलं आहे तो परम भक्त या माया नदीतून तरतो, तोच तरतो, किंबहुना तो शरणागतांना या माया नदीतून तारून नेतो।

सुजन हो पन्नासाव नारद भक्ति सूत्र सतरति सतरति सलोकांस्तारयति या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. सेहेचाळीसाव्या सूत्रामध्ये प्रारंभी कल्तरती मायाम मायेतून कोण तरुण जातो असा प्रश्न उपस्थित करून 49व्या सूत्रापावेतो माया तरुण जाणाऱ्या भक्ताची लक्षणं सांगितली आहेत. जो संगत त्याग करतो, महानुभावांची सेवा करतो, निर्मम होतो, एकांतवासाचा आश्रय करतो, लोकबंधाचं उन्मूलन करतो, निस्त्रैगुण्य होतो, योगक्षेमाचाही त्याग करतो, तसंच कर्मफलांचा त्याग करतो, कर्माचाही त्याग करतो, निर्द्वंद्व होतो, जास्त काय वेदांचाही त्याग करतो, तो परमभक्त या दैवी दुरत्यय गुणमयी मायेतून तरुण जातो हे निश्चयपूर्वक नारद महर्षींनी द्विरुक्तीनं सतरती सतरती असं या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. मायातरण म्हणजेच मोक्ष, उद्धार, कैवल्य इत्यादी होय हे या आधीच्या सूत्रामध्येच सांगितलेलं आहे. सतरती तो तरतो म्हणजे इतर लोक तरुण जात नाहीत असा अर्थ होतो. सर्व जीवमात्रांची प्रवृत्ती या माया नदीतून पलीकडे जाण्याची म्हणजेच दुःख निवृत्तीची असते आणि त्याकरिता ते प्रयत्नही करीत असतातच. पण ते प्रयत्न कसे निष्फळ होतात आणि का होतात हे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत भावगर्भ शब्दामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. त्या ओव्यांचा भावार्थ असा आहे.

आणि मग मदनाच्या कासेला लागले ते विषयरूपी मगरांनी तगळून टाकले. आता वार्धक्याच्या लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्यानं ते चहो बाजूंनी वेढले जातात आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोऱ्यामध्ये गुरफटून ज्या ठिकाणी वर येतात त्या ठिकाणी अनंत आपत्तीरूपी गिधाडाकडून टोचले जातात. नंतर ते दुःखरूपी जिखलानं भरले आणि मग मरणाच्या काळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला ते व्यर्थ गेले.

श्री कृष्ण भगवान सांगतात, बासख्या अर्जुना, कुणी आपल्या बुद्धिरूपी बाहून ही नदी तरुण जाण्याकरिता या नदीत शिरले, ते कुठे गेले त्याचा पत्ताच नाही. कित्येकांनी यजनक्रियारूप पेटी या माया नदीतून तरुण जाण्याकरता आपल्या पोटाशी बांधली, ते स्वर्ग दुःखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. कित्येकांनी मोक्षरूपी माया नदीच्या पलीकडच्या किनाऱ्याला लागावं या आशेनं विहित कर्मरूपी बाहूवर विश्वास ठेवला, परंतु ते सगळे विधिनिषेधाच्या भोवऱ्यामध्ये सापडले. ज्या माया नदीत वैराग्याचे नाव प्रवेश करू शकत नाही, विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही, या उपर अष्टांग योगानं काही तरुणोपाय होतो, पण तोही क्वचित होतो. याप्रमाणे आपल्या अंगच्या सामर्थ्यानं ही माया नदी उतरून जाऊ असं म्हणणं कशासारखं आहे हे विचारल्यानंतर संत ज्ञानदेव माऊली दृष्टांतानं सांगतात, अहो, जर पथ्य न करणाऱ्याला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल अथवा लोभी पुरुषाला ऐश्वर प्राप्त झालं असता तो त्याचा त्याग करील, चोरांना जर न्यायाधीश भीतील अथवा माशाला जर गळ गिळता येईल अथवा एखाद्या भित्र्या माणसाला पिशाच्यावर हल्ला करता येईल, हरणाच्या पाडसाला जर जाळं कुरतडून तोडता आलं, मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता आला, तरच या माया नदीचा पलीकडचा काठ जीव पाहू शकतील. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही म्हणजे तोच तिच्या अधीन होतो, त्याप्रमाणे बहुसंख्य जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्यानं तरता येणार नाही. सुजन हो, या विवेचनावरून माया तरणं किती कठीण आहे.

सुजन हो, भगवान श्री कृष्ण हेच सांगतात, मामे वये प्रपद्यंते मायामे दांतरंदिते. असं श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा, जे मला शरण येतात ते माया तरून जातात. या संदर्भात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते, येथे एकजी लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया लीत धणी ये सरले माया जळ. असं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. त्याचप्रमाणे उद्धवाला उपदेश करतानाही भगवान श्री कृष्ण म्हणतात, विरळा कोणी एक सौभाग्य येथे हे सकळ उपाय सांडून परते.

सुजनहो श्रीमद भागवत एकादश स्कंधामध्ये जनकान माया तरुणोपाय कोणत्या साधनानं होईल असा प्रश्न तिसऱ्या अध्यायामध्ये केला होता. त्याच्या उत्तरामध्ये नवयोगेश्वरांनी स्पष्ट सांगितलं आहे इति

नाम। याप्रमाणे भागवत धर्माचा अभ्यास करून प्राप्त झालेल्या भगवत भक्तीनं नारायण पर झालेला पुरुष अर्थात साधक दुस्तर मायेतून लीलेनं तरून जातो।

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीने आणि कृपाशीर्वादाने सालंकृत आहे।

0: बरायदर श्रोतेहो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोत्या नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। सकाळचे 7 वाजले आहेत, आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज रविवार, रूपरेषांतर आपण ऐकणार आहात सकाळी 7:10 आनंद यात्री रवींद्रनाथ टागोर, संवादक विश्वास देशपांडे, सकाळी 8 अंतरंग हा कार्यक्रम, सादरकर्त्या श्रद्धा कराळे, 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सकाळी 10:30 नातवंडांशी गप्पा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, सादरकर्त्या प्राध्यापिका सुमती पवार। दुपारी 1 आपण ऐकणार आहात बाळू ऑन एअर हा कार्यक्रम, संवाद साधलाय राजेश आहेर यांनी। दुपारी 2 सावित्री अभ्याकसच्या हा कार्यक्रम, संध्याकाळी 4 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल। संध्याकाळी 5 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश, संवादक देविका गोसावी। संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आज 17 जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष। मंडळी, जागतिक दूरसंचार सेवा दिवस सुद्धा आजच साजरा करण्यात येतो। श्रोते हो, आजच्याच दिवशी 1749 देवीची लस शोधून काढणारे संशोधक आणि डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी 1865 मुस्लिम राजवटीपासून ब्रिटिश आमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी 1951 सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी 1979 सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी म्हणजे 1972 शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचं निधन झालं। तर श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष। आपण ऐकत होतात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून आपण आनंद यात्री रवींद्रनाथ हा कार्यक्रम ऐकत आहात. आज या कार्यक्रमाचा चौथा भाग आपल्यासमोर मी सादर करतो आहे. आजच्या या भागामध्ये रवींद्रनाथांचा शांतिनिकेतनच्या स्थापनेमागील विचार आपण पाहणार आहोत. मंडळी, रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनची कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी त्यांचं व्यक्तिमत्व कसं कसं समृद्ध होत गेलं ते आपण गेल्या काही भागांपासून पाहतो आहोत. ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्यांच्या शांतिनिकेतनमागील विचार आणि त्याच्यातील शिक्षणविषयक त्यांच्या भूमिकेचं आकलन होणार नाही. सुप्रसिद्ध नाटककार बर्नार्ड शॉनं एका ठिकाणी असं म्हटलं आहे की माझ्या विकासाच्या आड प्रामुख्यानं काही आलं असेल तर ती म्हणजे माझी शाळा. मंडळी, अत्यंत धक्कादायक वाक्य. हे वाक्य आजही आपल्याला ऐकताना धक्कादायक वाटतं, पण ते सत्य आहे. त्यांचेच समकालीन असलेल्या रवींद्रनाथ टागोरांचे विचारही असेच होते. रवींद्रनाथ म्हणतात, माझी शाळा संपल्यानंतरच माझं खरं शिक्षण सुरू झालं. आता हे सगळं ऐकल्यानंतर आपला असं समज होण्याची शक्यता आहे की शाळा या आपल्या विकासाच्या आड येतात, त्यामुळे ते बंद करायला हव्यात का? पण मंडळी, हा टोकाचा विचार झाला. सरसकट शाळांना दोष देण्याऐवजी आपली जी प्रचलित शिक्षण पद्धती आहे त्यात काही नवीन उपयुक्त सुधारणा करता येतील का? अशा सुधारणा की ज्यातून माणूस घडेल, भारताचा भावी नागरिक सुदृढ होईल. शिक्षणातून असा नागरिक घडावा की जो निसर्ग, देश आणि समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करू शकणारा असा असेल. आणि मंडळी, त्यासाठीच तर आपण रवींद्रनाथ कसे घडत गेले हे पाहतो आहोत. रवींद्रनाथांच्या घरामध्ये पिढीजात जमीनदारी होती, पण जमीनदारीचा अहंगंड आणि श्रेष्ठतेची गुरमी नव्हती. रवींद्रनाथांनी लहानपणापासूनच आपल्यातील प्रतिभेचं दर्शन त्यांच्या वडीलधाऱ्यांना घडवलं होतं. काव्य, नाट्य, संगीत आदी कलांमधली त्यांची प्रतिभा भरारी घेत असतानाच त्यांचा वास्तवाशी परिचय व्हावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना शहराकडून खेड्याकडे पाठवलं. शेतसारा वसुलीचं काम त्यांच्यावर सोपवलं. गोरगरीब असलेल्या कोळांकडे, छोट्या छोट्या शेतकऱ्यांकडे आणि मजुरांकडे ते आपल्या कामानिमित्त गेले. पण या छोट्या रवींद्राचे डोळे ग्रामीण जीवन कमालीच्या संवेदनशीलतेनं टिपत होतं. या लोकांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य, अनारोग्य आदी गोष्टींनी भरलेलं जग पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनशैलीमध्ये असलेली दरी त्यांना या ठिकाणी अनुभवायला आली. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांच्या असं लक्षात आलं की ही दरी इंग्रजी शिक्षणातून निर्माण झाली आहे. इंग्रजांच्या सभ्यतेच्या कल्पना आणि त्यालाच सर्वस्व मानून त्याचं अनुकरण करणारा शहरी वर्ग
या लोकांमधील दुरावा वाढविण्यासाठी कारणीभूत आहे. ग्रामीण भागातील लोक आपल्या बोलीभाषेत बोलत असतील, ते भलेही अशिक्षित असतील, पण त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता आणि प्रतिभा यांची कमी नाही हे त्यांनी जाणलं. माणसातील शहाणपणा केवळ पुस्तकी शिक्षणाने येत नाही. ग्रामीण भागातले लोक अशिक्षित ग्राम्य भाषा बोलणारे असतील, पण त्यांच्याजवळ अनुभवातून आलेलं शहाणपण नक्कीच होतं. ग्रामीण साहित्यात तर साहित्यातील अभिजात सौंदर्याचं दर्शन रवींद्रनाथांना घडत होतं. ग्रामीण लोककला किती समृद्ध आहे हे त्यांनीच प्रथम साहित्यिकांच्या आणि जाणकारांच्या लक्षात आणून दिलं. कोलकात्यातील तथाकथित शिक्षित लोकांच्या दृष्टीनं लोकगीतं म्हणजे अडाण्यांची गाणी होती, परंतु त्यातील प्रतिभा आणि त्यातलं सौंदर्य रवींद्रनाथांनी सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून दिलं ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. जीवनाच्या सर्व बाजूंचा अंगांचा विचार त्यांनी केला. केवळ अर्थार्जनासाठी उपयोगी पडणारं आणि जीवनाच्या आणि व्यवहाराच्या दृष्टीनं उपयुक्त असणारं शिक्षण त्यांना मान्य नव्हतं. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षणातून मिळणारी कोरडी माहिती नव्हे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. खरं ज्ञान तेच की ज्यामध्ये मनुष्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा सुरेख संगम होतो. केवळ बुद्धीच नव्हे तर सारी इंद्रिय चैतन्यमय होतात. केवळ पुस्तकी ज्ञान देणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्याच्या डोक्यांमध्ये माहितीचं भेंडोळं कोंबून त्यांना पदवी देणारी विद्यापीठं याचे विरुद्ध ते होते. असले शाळांची आणि विद्यापीठांची बंगालमध्ये आणि आपल्या देशातही कमी नव्हती. त्यांची शाळा या सगळ्यांपेक्षा वेगळी असणार होती. त्यांच्या शाळेत नवनिर्मितीला प्राधान्य होतं, सृजनशील विचारांची आणि त्याचबरोबर कृतीची ती प्रयोगशाळा असणार होती. त्यांच्या शाळेत अनुकरणाला पाठांतराला फाटा देण्यात आला होता. शांतिनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्वभारती यांची आंतरिक प्रेरणा याच संकल्पनेतून निर्माण झाली होती. श्रीनिकेतनात रवींद्रनाथांच्या त्यांचे नाट्यप्रयोग ऋतूंचे उत्सव साजरे केले जात होते. ग्रामीण आणि शहरी जीवनात पडलेलं अंतर कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या पुनर्निर्माणासाठी श्रीनिकेतनात प्रयत्न केले जात होते, तर शांतिनिकेतन हे विविध विद्या आणि कला यांच्या शिक्षणाचं माहेरघर होतं. विश्वभारती केवळ पदवी वाटप करण्यासाठी नव्हतं, तर चैतन्यमय युवक घडावा, त्याची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हातात हात घालून चालावीत आणि त्याच्यातून एक उत्तम नागरिक घडावा हा त्याच्या स्थापनेमागील हेतू होता. आपल्या बोलीभाषेतील कविता, संस्कृतातील सुंदर आणि अर्थपूर्ण स्तोत्र विद्यार्थ्यांची मुखोद्गत होत होती. या कविता स्तोत्र चालीवर सहज गुणगुणता येत होती. या पार्श्वभूमीवर इंग्रजी कविता घुकून पाठ करणं त्यांना आवडत नव्हतं. इंग्रजीचा त्यांना द्वेष होता. इंग्रजी कविता त्यांना आवडत नव्हत्या असा त्याचा अर्थ नाही. इंग्रजी वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास होताच, पण विनाकारण आपल्या विद्यार्थ्यांवर हे ओझं लादण्यासाठी त्यांचं मन तयार नव्हतं. त्या काळी इंग्रजी शिक्षणाच्या निमित्तानं इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर लादलं गेलेलं इंग्रजी भाषेचं जोखड त्यांनी काढून टाकण्याचं ठरवलं. ते म्हणतात, केवळ उपयुक्त आणि आवश्यक गोष्टींमध्येच अडकून राहणं हा मानवी जीवनाचा धर्म नाही. मुलांना अशा गोष्टीत शिक्षणाच्या नावाखाली अडकवून ठेवलं तर त्यांच्या मनाचा विकासच होणार नाही.
ज्या वयात मुलांना भरपूर आनंद लाभावा तोच त्यांच्याकडून शिक्षणाच्या नावाखाली हिरावून घेतला जातो. आपण एखाद्या वृक्षाच्या आश्रयाला जातो तेव्हा त्या वृक्षानं आपल्याला फुलं फळं आणि सावली द्यावी अशी अपेक्षा आपण करतो की नाही. अगदी तशाच प्रकारची अपेक्षा घेऊन सामान्य विद्यार्थी शाळेकडे येतो आणि आपण त्याला ती द्यायला हवी तरच शिक्षणाला काही अर्थ आहे. मंडळी, अतिशय सुंदर असे हे रवींद्रनाथांचे विचार पुढच्या भागामध्येही आपण पाहूया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800010876 आणि कल्पेश आचट 8800016406 या क्रमांकांवर.

0: Greasy Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेत तिथं शेततळं या नवीन संकल्पनेसह आपण आज आपण तंत्रज्ञानामध्ये उतरलो आहोत। आज आपण शेततळ्यासाठी अस्तरीकरण आणि त्याचे अस्तरीकरण करताना घ्यावीची काळजी याविषयी थोडंसं उहापोह करणार आहोत। शेततळ्यातील पाण्याची बाष्पीभवनाद्वारे होण्याची घट आणि पाणी जमिनीत झिरपून होणारी घट ही कमी करण्याकरता शेततळ्यास अस्तरीकरण करणं अत्यंत गरजेचं असतं। परंतु हे अस्तरीकरण जे करतो आपण, हे करत असताना काही काळजी घ्यावी लागते, त्या अनुषंगानं आपण विचार करणं गरजेचं आहे। आज राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी झालेली आहेत। या शेततळ्याचा वापर आपण पिकांना संरक्षित उलित करण्याकरता करू शकतो, त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात फायदे आहेत, ते आता असं वेगळं सांगण्याची गरज नाही। परंतु जर अस्तरीकरण केलं तर त्याच्यामुळं बाष्पीभवन जे होणार आहे पाण्याचं ते कमी होईल, पाणी जमिनीत झिरपून होणारी जी ते पाण्याची घट आहे ती सुद्धा कमी होईल। मग ही अस्तरीकरण जे आहे त्यासाठी आपण एक तर प्लॅस्टिक फिल्मचा वापर करतो, आणि ही प्लॅस्टिक फिल्म वापरताना जी वापरायची आहे तिची जाडी साधारणतः 300 ते 500 GSM या स्टँडर्डची असली पाहिजे। अस्तरीकरण करत असताना शेततळ्याचं जे आपण खोदकाम पूर्ण झालं की त्याच्या चारी बाजूनं आणि तळाचा पृष्ठभाग आपण सर्वप्रथम साफ करून घ्यायला पाहिजे। कुठेही लहान मोठे दगड खडे त्याच्यामध्ये राहणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे। त्याच्यामुळं काय होईल की जे अस्तरीकरण करणार आहोत आपण प्लॅस्टिक फिल्मचं, तर त्याच्या त्या प्लॅस्टिक फिल्मला कोणत्याही प्रकारचं नुकसान पुढे भविष्यात होणार नाही। शेततळ्याच्या चारी बाजूनं जे आहे आणि तळाशी पृष्ठभागावरील खुलकट जागा मातीनं भरून घ्यायला पाहिजे। शेततळ्याचा तळाचा जो पृष्ठभाग सपाट करून घेतला तर अस्तरीकरण जे आहे ते एका लेवलमध्ये किंवा मग एका पातळीमध्ये व्यवस्थित होतं आणि कुठेही उंचवटे त्याच्यात राहत नाही। शेततळ्याच्या बाजूला योग्य उतार आपण दिला पाहिजे। शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारी बाजूनं 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट अशा आकाराचा सर खोदून आपण घेतला पाहिजे। शेततळ्याच्या तळाशी तसेच चारी बाजूनं प्लॅस्टिक फिल्म योग्य पद्धतीने पसरवली पाहिजे। हे सगळं केल्यानंतर शेततळ्याच्या माथ्याकडील काठाच्या भोवती खोदलेल्या चरामध्ये चारी बाजूनं प्लॅस्टिक फिल्मचे काठ पसरून त्यावर माती टाकून चर बुजून घ्यायला पाहिजे। शेततळ्यातील पृष्ठभागावरील प्लॅस्टिक फिल्मवर चाळलेल्या मऊ मातीचा 5 सेंटीमीटर इतका थर जो आहे तो दिला पाहिजे, जेणेकरून प्लॅस्टिक फिल्म शेततळ्याच्या चारी बाजूनं आणि तळाकडील जो भाग आहे त्या तळाकडील भागास पृष्ठभागास

घट्ट चिटकून राहील. दोन प्लॅस्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्याच्या ज्या कडा आहेत ते एकमेकावर ठेवून जोड दिला पाहिजे व्यवस्थित. त्याच्यामुळे काय होईल की पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही आणि प्लॅस्टिक फिल्म पसरल्यानंतर तळ्यात जनावराला जाऊ द्यायला नाही पाहिजे. तसं जर आपण जनावराला जाऊ दिलं प्लॅस्टिक फिल्म पसरल्याच्या नंतर तर फिल्मला कोणतीही इजा होऊ शकते किंवा ते फाटू शकतं आणि मग त्याचा खरा जो आपल्याला उद्देश आहे तो सफल होत नाही. म्हणून जास्तीत जास्त काळजी या अस्त्रीकरण झाल्याच्या नंतर आपण घ्यायला पाहिजे. ह्या काही सर्वसाधारण बाबी आहेत की ज्या क्षेत्राच्या अस्त्रीकरणासाठी आपण काळजी म्हणून पाळल्या पाहिजे. पण याच्यासाठी लागणारं जे तांत्रिक मार्गदर्शन आहे विस्तृत मार्गदर्शन याकरता कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र येथील कृषी अभियांत्रिकीचे जे तज्ज्ञ आहेत विशेषतः मृद व जलसंधारण अभियांत्रिकी तज्ज्ञ यांच्याशी संपर्क करून त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखालीच आपण क्षेत्राचं अस्त्रीकरण करायला पाहिजे म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं फायदा होतो. नमस्कार. कृषी संदेश.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो.
2: हॅलो, विलास कोडी म्हणतो.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तो पण घेते मराठी.
1: हा अच्छा अच्छा, बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो, ठीक आहे ठीक आहे, चालेल ना.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी। तेव्हा बोलूया या भागाकडे।
7: सवयींविषयी बोलू काही, छोट्या जाहिरातींना बळी पडू नका। विविध वृत्तपत्रात छोट्या जाहिराती नावाचे पान असते, त्या पानावर असंख्य जाहिराती असतात। गंमत अशी की त्याच जाहिरातीच्या पानावर वृत्तपत्रांचे संपादक तुमच्यासाठी सावधगिरी बाळगा अशी सूचना छापतात। या जाहिरातींमधील दाव्यांची सत्यता तुम्ही पडताळावी अशी सांगितलेली जाते। घरबसल्या लाखो कमवा, धर्मा इतके रुपये महिना मिळतील, मनाला भुरळ पाडणाऱ्या जाहिराती। लैंगिक समस्यांपासून ते मसाज पार्लरपर्यंत विविध प्रकार आहेत। कमी श्रमात जास्त फायदा ही मानसिकता ठेवणारी मंडळी येथे बळी पडते। नको ते बाबांची औषधे, वशीकरण, विवाह, घटस्फोट, तोडगे, टावर बसवा आदी जाहिरातींची सखोल चिकित्सकपणे पडताळणी न करता अनुभव घेतात। फसवणूक झाली जेव्हा कळते तेव्हा पोलीस स्टेशनला जातात, पण वेळ निघून गेलेली असते, काही उपयोग होत नाही। जाहिरातींवर तात्काळ विश्वास नको, खबरदारी घेणे हे खूप गरजेचे। त्यासाठी कुठेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा, ही चांगली सवय। धन्यवाद
1: रसिको। आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकणार आहोत असद भोपाली यांचं गीत एक नारी दो रूप या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
2: ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार राहुल देवबर्मन। चित्रपट आहे अपना देश।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं चारुकेशी रागावर आधारित मजरूह सुलतानपुरी यांचं गीत दस्तक या चित्रपटामधलं. संगीतकार मदन मोहन.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर नाशिक।
2: यांची गीतरचना ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये। चित्रपट भाई भाई, संगीतकार मदन मोहन।

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकणार आहोत बचपन या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे छोटी बहू या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे इंदिवर यांची. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.
3: डाली बोली माली से, बोलो क्या बोली?

0: अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे. यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं मेहबूब यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे इस्माईल दरबार यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन आणि उस्ताद सुलतान खान यांच्या स्वरात.

आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आहे अगर तुम ना होते या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: यांच्या आवाजामधलं गीत, गीतकार महेश कुमार, संगीतकार सावंत कुमार, आणि हे गीत आहे चांद का तुकडा या चित्रपटामधलं।

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अग्निपरीक्षा या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार सलील चौधरी.
1: मिल गई अचानक मुझे हर खुशी, आ गए मेरी बाहों में दोनों जहां.

0: ऐसे कहा।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याज दर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याज दर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू।
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया आह या चित्रपटामधलं, संगीत शंकर जयकिशन।

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे भरत व्यास यांचं. गीताला संगीत दिला आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं.
1: तो आज हम तुम्हारे सत्य के भगवान को देखेंगे कि वो तुम्हारी जान कैसे बचा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, बडे घर की बेटी या चित्रपटामधलं गीत. संतोष आनंद यांची शब्दरचना, ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कस?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये नक्षलालपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, दिले नादान या चित्रपटामधलं। संगीतकार खय्याम।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत राहा
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांनी गायलेलं दहलीज या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे हसन कमाल यांची आणि गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुनः प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं ब्लॅकमेल या चित्रपटामधलं गीत। राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो, विलास कोडी म्हणतो राहू दिली तुझी.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: हा अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल ना.
3: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
5: या चित्रपटामधलं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, बुढा मिल गया या चित्रपटामधलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया, लता मंगेशकर यांनी गायलेलं मेला या चित्रपटामधलं. हे गीत आहे मजेहो सुलतानपुरी यांचा, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: चोरी चोरी या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: गीत ऐकूया वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधला रामचंद्र हिंगणे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरी
3: कॉर्नर। नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, जिव्हाळा या चित्रपटामधलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आजचं म्हणजेच 17 मे 2026 रविवारचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठळक बातम्या. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. मान्सूनचे 5 दिवस आधीच केरळात आगमन, 24 तासात अंदमानच्या समुद्रात होणार दाखल. इंधन संकटामुळे राज्यात पुढील 6 महिने भव्य शासकीय सोहळ्यांवर बंदी. शासकीय विमानतळात मुख्यमंत्र्यांचा इकॉनॉमी क्लासनं पुणे बेंगळुरू प्रवास. आणि पालखी महामार्ग पाहणी दरम्यान गडकरींनी केली अधिकाऱ्यांची कानोघाडणी. आता सविस्तर बातम्या. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि सुसंवादक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. मार्च महिन्यात त्यांना पॅन्क्रियाटिक न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाल्याचं निदान झालं होतं. मे महिन्याच्या 1 आठवड्यात मुंबईतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्या शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर उपचार सुरू असतानाच अचानक तब्येत पुन्हा खालावून त्यांची प्राणज्योत मालवली. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात 4 दशकाहून अधिक काळ त्यांनी भरीव काम केलं. वैद्यकीय उपचारांसोबतच व्यसनमुक्ती, साहित्य, कला आणि अनेक क्षेत्रात ते नियमितपणे कार्यरत होते. ठाण्यातल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ आणि पुण्यातल्या डॉक्टर सुनंदा अवचट यांच्यासोबत सुरू केलेल्या मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राद्वारे मानसिक आरोग्याचा विषय जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनानं मानसिक आरोग्याबरोबरच सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्वात बहुमूल्य योगदान असलेले कष्टपैलू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी डॉक्टर सविता आणि मुलगा कबीर असा परिवार आहे. यंदा 5 दिवस आधी 26 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असून पुढील 24 तासात नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरात, दक्षिणेला अंदमानच्या समुद्रात तसंच अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचू शकतात असा अंदाज भारतीय हवामान विभागानं शुक्रवारी दिला. केरळमध्ये सर्वसाधारणपणे मान्सून दाखल होण्याची तारीख 1 जून समजली जाते. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र सक्रिय झालं असून या प्रणालीमुळे मान्सूनला चालना मिळाली आहे. अंदमान निकोबार बेटांवरही यंदा मान्सून 6 दिवस आधीच दाखल होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यानंतर मान्सूनला चालना मिळणार असून केरळपर्यंत मान्सूनचा प्रवास वेगानं सुरू राहील अशी शक्यता दिसतीये. केरळमध्ये मान्सून दाखल होतानाच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व वातावरण निर्मितीला सुरुवात होईल अशी माहिती स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह कोकणामध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते. महाराष्ट्राच्या अंतर्भागात मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय व्हायला काही काळ लागू शकतो असंही यावेळी त्यांनी सांगितलं. इंधन संकटामुळे पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वर्षा निवासस्थान ते विधानभवनापर्यंतचा प्रवास बुलेटने केला. त्यासोबतच पुढील 6 महिने भव्य शासकीय सोहळे बंद असतील अशी घोषणा साताऱ्यातल्या कार्यक्रमात त्यांनी शुक्रवारी केली. शासकीय विमानतळात त्यांनी पुणे ते बेंगळुरू प्रवासही इकॉनॉमी क्लासने केला. शासकीय उधळपट्टीला टाळत केवळ जनहिताच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. साताऱ्यातल्या प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले की जगावर आणि आपल्या देशावर इंधनाचं मोठं संकट आहे. या संकटात पंतप्रधानांनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या असून त्यानुसार सरकार 6 महिने कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही. केंद्रानं इतर देशांच्या तुलनेत केवळ 3.5% दरवाढ केल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सातारा इथं यावेळी असंही सांगितलं. राज्यात कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या पुढाकारानं 12.35 रुपये प्रति किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू होत आहे. ऊस कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट दूर करेल. यंदाच्या येणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पाहणी केली. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग धार्मिक आणि भावनिक आहे. देहू आणि पंढरपूर या 2 महत्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग महत्वाचा असून राष्ट्रीय महामार्ग हा पाटस ते पंढरपूर असा 130 किलोमीटर लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. याचं 80% काम पूर्ण झाल्यानं इतर उर्वरित कामं लवकरच करण्यात येतील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. संत ज्ञानेश्वर महाराज महामार्गाची गुरुवारी पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी दुसऱ्या दिवशी संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील इंदापूर ते वसुंदे या दरम्यान बसनं पाहणी केली. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी दौऱ्यात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री
हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल यांच्यासह प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर उपस्थित होते. दरम्यान संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची बसमधून बारकाईने पाहणी केली असता यावेळी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम, उखडलेलं डांबरीकरण आणि खचलेले रस्ते दिसून आल्यानं मंत्री गडकरी यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीतकार मीना खडीकर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: आपण ऐकताय मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं, पी सावळाराम यांचं मोलकरीण या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरना शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

आता ठरवलं तुम्ही की आज तुम्हाला गोष्टी ऐकवायच्या. हो, दोन गोष्टी ऐकवायचा विचार आहे माझा. बघू आता कसं जमत आहे ते. हां, तर पहिली गोष्ट आहे खारीचा वाटा नावाची. हो, धुळ्याचे पांडुरंग बापट नावाचे लेखक आहेत आणि गोष्टीचं नाव आहे खारीचा वाटा. हो, प्रत्येक कामामध्ये आपला काहीतरी छोटासा कविना सहभाग असावा, त्याला म्हणतात खारीचा वाटा. हो, प्रभू रामचंद्रांनी जेव्हा रामसेतू अनारांच्या मदतीने ते बांधत होते, त्यावेळेला एका खारीने वाळूमध्ये लोळून लोळून आपल्या अंगाला लागलेली वाळू त्या सेतूमध्ये, त्या विटांमध्ये, त्या दगडांमध्ये टाकली होती. हो, आपल्या परीने आपल्याला झेपेल तेवढं काम आपण करायचं, छोटस कास त्याला म्हणतात खारीचा वाटा. तेव्हापासून ही मन रूढ झाली, माझा खारीचा वाटा आहे. हो, ऐकताय ना मग काय राणी गणू, गोष्ट ऐकायची ना छान छान. चला मग रेडी. तर एका गावामध्ये एक भव्य संगमरवरी देऊळ बांधायचं काम चालू होतं. तर गावामध्ये काम म्हणजे मग निधी जमा करायचा, सगळ्या लोकांकडून थोडा थोडा थोडा, ज्याची जशी परिस्थिती असेल तसा थोडा थोडा पैसा जमा करायचा. आणि असा सगळा निधी जमा झाला की मग देऊळ बांधायला सुरुवात होणार. पैसे जमा झाले की मग सुरुवात गावातल्या श्रीमंत वस्तीतून झाली. दुरून येणाऱ्या माणसांचा घोळका पाहून त्या बंगल्याच्या वसाहतीत हालचाल जाणवली. गावातील धनवान लोकांची ती वसाहत होती. सर्वांचे चेहरे फुललेले होते. प्रत्येक घरात जाताच लोक त्यांच्या आनंदाने स्वागत करायचे. हो, गावचं काम आहे, गावचं देऊळ बांधायचं आहे, मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवलाच पाहिजे. मग यजमानांनी मोठी रक्कम त्यांना देण्यासाठी तयारच ठेवली होती. कोणी सुवर्ण अलंकार दिले, कोणी चेकने पैसे दिले, कोणी जमिनी दान केल्या. काही दिवसातच गावातील निधी गोळा करण्याचे काम संपले. श्रीमंतांचा निधी देऊन झाला. आता गावाबाहेरील वस्तीत जाऊन जिथे गरीब लोक राहत होते तेथील लोकांकडून निधी गोळा करण्याचे काम बाकी होतं. वस्ती मागास होती, गरीब होते, म्हणून तिकडे जायला कोणी तयार होईना. अखेर काही मंडळींना तिकडे जबरदस्तीने पाठवले. हो, गावातलेच लोक आहेत ते, थोडा का असेना त्यांचाही सहभाग हवाच की. म्हणून काही मंडळी त्या वस्तीमध्ये गेली. तेथील वस्तीत प्रत्येक घरासमोर जाऊन ते उभे राहत, जेवढे मिळेल तेवढे घेऊन ते पुढे जात. सरते शेवटी एका झोपडीजवळ ते लोक आले. तेथे एक वृद्ध बाई आणि तिची लहान मुलगी राहत होते. दिवसभर मोलमजुरीची कामे करून दिवस काढत होते. ही मंडळी जेव्हा निधी गोळा करण्यासाठी आपल्या वस्तीत कधीतरी येतील याची कल्पना त्या लहान मुलीला होती आणि त्यासाठी त्या मुलीने आपल्या कमाईतलं एक नाणं मुद्दाम सांभाळून ठेवलं होतं. गरीब होते बिचारे, पैसे वाचतच नव्हते, रोजच्या रोज खर्चवून जायचे, तरीही तिने एक नाणं सांभाळून ठेवलं की देवाच्या मंदिराच्या कामात निदान आपलं एक नाणं तरी असावं. आज ते नाणे त्यांना देण्यासाठी तिचे मन अधीर झाले होते. त्यांना थांबायला सांगून ती मुलगी आतमध्ये पळतच गेली आणि चिंधीत बांधून ठेवलेले नाणे त्यांच्या पुढे ठेवले. ते एकच नाणे पाहून ते न घेताच मंडळी निघून गेली. पुन्हा ते नाणे तिने बांधून ठेवले. बिचारी हिरमुसले, तिला वाईट वाटलं. अरे रे, आपल्याजवळ जास्त पैसे नाहीत म्हणून हे लोक निघून गेले, आपला रुपया यांनी घेतलाच नाही. इकडे देवाची मूर्ती घडवल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली. सगळ्यांच्या तोंडी एकच विषय होता, प्रत्येकाने दिलेल्या फुलना फुलाच्या पाकळीचा या कामी उपयोग केला जाणार होता. परंतु काही दिवसांनी मूर्ती घडवण्याचे काम मंदावले. सुरुवातीला खूप जोरात काम चालत आणि एकाएकी काम मंदावलेलं आहे. सर्व कारागीर कसबे होते, गुणे होते, कुशल होते, पण मनाप्रमाणे काही काम पुढे सरकत नव्हते. मनाप्रमाणे काम का होत नाही हे त्यांचे त्यांना कळेना. त्या गावातील एका देवळात एक वृद्ध साधू राहत होता. काही मंडळींनी त्याला भेटून आपली अडचण सांगितली. त्याने सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि ते योगी पुरुष म्हणाला, निधी गोळा करणाऱ्यांनी हे आठवून पाहावे की कोणाकडून निधी स्वीकारताना, ऐका हा, कोणाकडून निधी स्वीकारताना कोणाचे मन तर दुखावले गेले नाही ना. बघा, तुम्हाला सांगतो, योगी सांगते, कोणाला दुखावलं तर नाही ना तुम्ही. निधी अत्यल्प म्हणून कोणाचा निधीचा अव्यय तर केला गेला नाही ना. कमी पैसा आहे म्हणून न घेताच तुम्ही परत आलात का? आठवून पहा, कोणी पैसा देऊ केला आणि तुम्ही घेतला नाही, असं झालं आहे का? सर्वजण विचारात पडले. काही लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्या गरीब लोकांच्या वस्तीत ते पुन्हा गेले. त्या गरीब मुलीकडून ते नाणे त्यांनी मागून घेतले आणि निधीच्या गंगा जळीत टाकले. ते नाणं टाकल्याबरोबर पुन्हा एकदा

मूर्ती घडवण्याच्या कामाला जोमाने सुरुवात झाली आणि काही दिवसातच ती सुरेख प्रसन्न मूर्ती त्या संगमरवरी भव्य मंदिरात समारंभपूर्वक आणली गेली. ती भव्य मूर्ती पाहून लोकांचे डोळे दिपले. सर्वांनी त्या मूर्तीला भक्तिभावाने वंदन केले. समारंभपूर्वक मोठ्या भक्तिभावाने प्रचंड जनसमुदायासमोर शेकडो भिक्षुकांच्या मंत्रपठनाने त्या भव्य मूर्तीची त्या प्रचंड संगमरवरी मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा झाली. टाळ मृदंगाच्या गजरात आरती झाली. सारा परिसर दुमदुमला. रांगेत उभे राहून मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी मंदिराबाहेर भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. त्या लोट गर्दीत एका कोपऱ्यात ती गरीब मुलगी आपल्या आजीचा हात धरून उभी होती. तिने ठेवलेले ते नाणे त्या मंदिराच्या उभारणीत दिल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होते. बघा, देवाकडे गरीब श्रीमंत हा भेदभाव नाही. ज्याची जशी ऐपत असेल तशी त्याने मदत करायची असते. गरीब लोक कुठून आणणार बिचारे जास्त पैसे? तिच्या ऐपतीप्रमाणे त्याने रुपया ठेवला होता, तो लोकांनी घेतला नाही आणि मग देवसुद्धा रुसलो असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा त्या मुलीचा निधी त्या गंगाजळीत पडला तेव्हा देवही प्रसन्न झाला आणि मग झपाट्याने मूर्तीचं काम पूर्ण झालं आणि तिची समारंभपूर्वक प्राणप्रतिष्ठा झाली. मंडळी, देवाच्या दरबारी कोणी लहान कोणी मोठं नसतं, कोणी गरीब कोणी श्रीमंत नसतं. आपण सर्व देवाचे लेकरे आहोत आणि देवासाठी आपण सगळे समान आहोत. म्हणून कोणीही गरीब श्रीमंत असा भेदभाव करायचा नसतो. ज्याची जशी ऐपत असते तशी त्याने मदत करायची असते. त्या मुलीने खारेचा वाटा उचलला आणि धूमधडाक्यात मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. देवबाप्पा तिथे प्रसन्न झाले आणि सगळ्यांना आनंद झाला. कळलं का मंडळी? मग तर कोणत्याही कामात आपला खारीचा वाटा असावा. कुठलाही निधी असेल, कुठलेही काम असेल, श्रमदान असेल, काही असेल, तिथे आपण हिरिरीने भाग घेतला पाहिजे, आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आणि आपल्या त्या एवढ्याशा चिमोकल्या मदतीने सुद्धा थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसा निधी वाढत जातो आणि काम पूर्णत्वाला न्यायला त्याची मदत होते. कोणीही दिलेली छोटीशी रक्कमसुद्धा कमी नसते. तिचं मोलसुद्धा श्रीमंताने दिलेल्या मोठ्या गंगाजळ इतकंच असतं. लक्षात ठेवा, काय असा भेदभाव कधीही करायचा नसतो. कळलं का? मग तर आणखी एक छोटीशी गोष्ट सांगणार तुम्हाला. माणसाने हावरटपणा करू नये. लोभ, प्रत्येक माणसाला लोभ असतो, मोह असतो, पण तो अति करू नये. अति तेथे माती होते आणि जे हाती असतं तेही नष्ट होऊन जातं. तर हे आहेत प्रकाश तेरे देसाई, गुजरातमधील बडोद्याचे, आणि त्यांनी लिहिलेली कथा आहे हावरटपणा नडला. तर एका कोळ्याची कथा. कोळी म्हणजे आपल्या घरात असतं ना, कोळी स्टक कानाकोपऱ्यात जाळं विणतात. फार सुंदर असतं जाळं त्यांचं. तुम्ही कोळ्याला जाळं विणताना पाहिलं आहे का? बघा, नसेल पाहिलं तर बघा. कोपऱ्यात जेव्हा कोळी जाळं विणतो त्या जाळ्यात तो बसलेला असतो. तो एक एक धागा काढतो शरीरातनं आणि इतक्या कौशल्याने गुंतो की एखादा आर्किटेक्टसुद्धा थक्क व्हावा. त्याचा चौकोन तुम्ही फुटपट्टीने मोजून घ्या. लांबी रुंदीसुद्धा सारखी असते. कुठून शिकतात हे सगळी मंडळी? एवढं सुंदर जाळं असतं त्याचं, पण आपल्याला त्याची अडचण होते आणि आपण ते एका झटक्यात झाडूने काढून नष्ट करून टाकतो आणि त्या जगणाऱ्या जीवाला असह्य करून टाकतो. तर बघा हां, तर असंच एक रामभाऊ आहे आणि त्यांच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक कोळी छानदार जाळं विणून त्यात राहत होता. आता आपल्या घरामध्ये पुष्कळ कोळीष्टक असतात. थोडं लक्ष दिलं नाही की कोळ्याने घर केलंच म्हणून समजा. जाळे कोपऱ्यात असतं, त्याचंही कोपऱ्यातच होतं. म्हणून त्यात थोड्याच माशा अडकायच्या. आता कोळी कशावर जगतो? त्याच्यावरती माशा कीटक वगैरे घुसतात, अडकतात आणि त्या अडकली की कोळी त्यांना मटकावतो. दारात नेतात आता माशा त्याच्यात अडकायच्या आणि कोळी त्यांना मटकवायचा. पण कोपऱ्यात असल्यामुळे थोड्याच माशा अडकायच्या. त्याला वाटलं की सध्याचं जाळं सोडून द्यावं आणि मोक्याच्या जागी मोठं जाळं विणावं, तिथं राहावं. खूप माशा अडकतील आणि आपली खायची मग चंगळ होईल. त्याला सुटला लोभ. हे जाळं छोटं आहे, आपण मोक्याच्या जागी जाऊ, मोठं जाळं विणू, भरपूर माशा अडकतील आणि आपली मजा होईल. मग असा विचार केल्यानंतर कोळ्याने काय केलं? मग
तो पाणी करत करत रामभाऊंच्या घरात इकडे तिकडे फिरला. त्याला अनेक कोळी भेटले. त्यांची जाळी कोपऱ्यातच होती. त्याला वाटले सगळे कोळी साधे सुधे अल्पसंतुष्ट अर्धपोटीच जगत असतील. काय करतील बिचारे, कोपऱ्यातील जाळ्यात अगदी कमी माशा अडकणार, जेवढा अडकणार तेवढ्याच खायला मिळणार, असा विचार करत तो कोळी फिरत होता. मग मोक्याची जागा शोधतच होता आणि शेवटी त्याला वाटले की आपल्याला हवी तशी योग्य जागा मिळाली. त्याने मग रामभाऊंच्या घराचे दारच पसंत केले. दारातनं माशा येता जाता पटापट अडकणार ना, आपल्याला पटापट खायला मिळणार. तर म्हणे ते पुष्कळ माशा जातील येतील, त्यातल्या कितीतरी जाळ्यात अडकतील आणि आपली मखाण्याची चंगळ होईल. झाले त्या कोळ्याने एक दाराच्या वरच्या भागामध्ये आपलं जाळं झकास फिरलं आणि पेक्षेप्रमाणे जाणाऱ्या येणाऱ्या बऱ्याच माशा त्या जाळ्यात अडकू लागल्या. त्याला खूप शिकार मिळाले, खूप खायला मिळाले म्हणून खूप आनंद वाटला. पण असं किती वेळ चालणार? रामरावांना आला एक फोन त्यांच्या एका मित्राचा. तो मित्र म्हणाला, रामभाऊ मी तुझ्याकडे आज दुपारी सहज भेटायला यायचं म्हणतोय. अरे आज रविवार आहे, सुट्टी आहे ना, विचारतोय काय काय करू बोल. रामभाऊने उत्तर दिले, मित्रा तुम्ही दोघे या की वहिनींनाही घेऊन ये. फोन बंद केल्या रामभाऊ पुटपुटले, बापरे मित्र येणार वहिनी पण येणार, निदान घर तर घर वरवर तरी स्वच्छ केलंच पाहिजे की नाही. फारच थोडा वेळ उरलाय, होईल तेवढी स्वच्छता आपण पटापट करून टाकू. आणि मग या मोहिमेत त्यांनी वरवरचा पसारा आवरला. सोप्या सोफा खुर्च्या टेबल टीपाय सगळे कसे तरी स्वच्छ केले आणि मग घेतली हातात केरसुणी. शक्य तेवढी घरभरती फिरवायची, केर काढायचा आणि कोळीष्टकं काढायची. ते केर काढायला सरसावले तितक्या त्यानं दारातच पसरलेले ते कोळ्याचे जाळे दिसले. भले मोठे, बापरे हे जाळं तर दारातच आहे, फारच वाईट दिसतंय हो. असं म्हणून त्यांनी केर काढायच्या आधी हातातल्या केरसुणीने ते जाळे झटकून काढले आणि मग झटपट जमिनीवरचा केर काढू लागले. बिचारा तो कोळी जीव मुठीत धरून जो पळत सुटला तो थेट गेला आपल्या पूर्वीच्या जाळ्यात, आपल्या लहान जाळ्यात तो परतला. ते शांत झाल्यावर मनाशी म्हणाला, धाडस करणे वाईट नाही हो. मोठ्या घरात गेलो, इच्छा व्यक्त केली, धाडस केलं वाईट नाही, पण फार हाव धरणे बरे नाही. का मंडळी, ओ जास्त माशांची हाव धरली, लालसा सुटली आणि होतं ते घरट गेलं आणि जीवमुठीत धरून पळ काढावा लागला. तर कोणत्याही गोष्टीत जास्त आवरटपणा करायचा नसतो. अतिलोभ माणसाला नडतोच, त्याची फजिती होतेच. म्हणून म्हणतात अति तेथे माती. काय मंडळी, कळलं का राणी? कशीस राणी तू, बरी आहेस ना? मग काय चाललंय सध्या? सुट्याचे क्लासेस चालले आहेत का? गाणी बिणी शिकतायत का? कोणी डान्स शिकताय का? कोणी चित्र काढतायत का? मजा करताय की नाही तुम्ही? हो घरात बसून मजा करता येते. काय मंडळी, करताय ना मजा? मग राहा बेटा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे बोल की बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.
2: अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेमूणकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं चंद्रकांत खोत यांचं गीत, ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे दत्ता ढावसेकर यांचं।
4: अडम तडम तडतड बाजा, हुक्कर तिक्कर रेश मास, करवण डाळी विकुल्ला।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत धरतीची लेकरे या चित्रपटामधलं.
3: असो काळी कातांबडी अन्न उपजवी माती, वसे श्रमात श्रीमती श्रम मानसाच्या हात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
2: हे गीत आहे सांगते ऐका या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: रसिका नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो, विलास कोडी बोलतो. दिल्लीपासून.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: हा हा अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
3: कॉर्नर. ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

0: वैशाख एव अधिक मासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ। आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 4.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ती मी नव्हेच या चित्रपटामधलं हे गीत. शारदा यांच्या आवाजामध्ये SH बिहारी यांची गीतरचना आता ऐकूयात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

0: फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा बोडवाल आणि सहकार्यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे कवी यशवंत देव यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण शेतीला जे पूरक व्यवसाय जे करत आहो, या व्यवसायामध्ये शेळीपालन असो या कुक्कुटपालन असो या दुग्ध व्यवसाय असो, दुग्ध व्यवसाय करत असताना दुग्ध व्यवसायामध्ये हिरव्या चाराला फार महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला दूध उत्पादनामध्ये फार म्हणजे फायदा होऊ शकतो. पण याबद्दलची जर माहिती जर असेल तर शेतकऱ्यांना बरंचसं म्हणजे फायदा तर होईलच पण उत्पन्न पण त्यांचं वाढेल. तर हिरव्या चाऱ्याचे महत्त्वाच्याबद्दल सांगायचे झालंच शेतकरी बंधूंनो, तर भारतात पशुपालन व्यवसाय बराच आता जोम धरू लागलेला आहे. त्यातल्या त्यात काही सहकारी दूध संस्था झाल्या, दूध महापूर सारख्या उपक्रमांनी या व्यवसायाला एक सामाजिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी या व्यवसायामध्ये उतरत आहेत. पश्चिम महाराष्ट्र वगळता महाराष्ट्रातही अजूनही म्हणाव तसा दर्जा प्राप्त झाला नाही, कारण उत्पादनक्षम असणाऱ्या दुभत्या जनावरापासून केवळ 50-60% उत्पादन मिळत आहे. हे कशामुळे? तर फक्त व्यवस्थित आहार व व्यवस्थापनाचा अभावामुळे. तसे बघितले तर पशुपालनातील जवळपास 60-75% खर्च हा एकट्या पशुखाद्य व चाऱ्यावर होतो. यामुळे पशुखाद्य व चाऱ्यावर खर्च कमी करता आल्यास हा व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो, यात शंका नाही. यामध्ये चाऱ्याचे वर्गीकरण करावेसे झाल्यास हिरवा चारा व सुकलेला चारा असे आपल्याला करता येईल. आज आपल्याला हिरव्या चाऱ्याची व सुकलेल्या चाऱ्याची कमतरता भासत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील अन्नउत्पादक जनावरांची वाढती संख्या आणि चाऱ्यासाठी असलेले अल्प भूक्षेत्र. भारतातील लागवडीखाली असलेल्या एकूण जमिनीपैकी केवळ 5% क्षेत्र हे चारा उत्पन्नाखाली आहे. जनावरांना हिरवा चारा देणे हे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या जनावरांना कमी अधिक प्रमाणात हिरवा चारा देत असतो, त्याकरता त्याचे फायदे काय आपल्याला माहीत असणे फार जरुरीचे आहे. हिरवा चारा जनावरास दिल्याने त्याचे स्वास्थ्य चांगले टिकून राहते, त्याची प्रजनन क्षमता चांगली राहते, जनावराकडून बऱ्याच काळपर्यंत उत्पादन मिळू शकते. जनावराला हा चारा पचण्यास सोपा व चवदार असल्यामुळे शरीरास हितकारक असतो. जनावराला हा अल्पसारक असतो, त्यामुळे मलावरोधाचा त्रास होत नाही. शेतकरी बंधूंनो, या व्यतिरिक्त जनावरांस ताजी पोषक द्रव्ये अगदी नैसर्गिक स्वरूपात मिळतात. हिरव्या चाऱ्यातून शरीराला वेळघालणाऱ्या साखरेचा पुरवठा होतो, यातूनच जीवनसत्व अचा पुरवठा होऊन रात आंधळेपणा, डोळ्यातून पाणी जाणे इत्यादी विकार टळून जनावराचे डोळे सतेज बनतात व त्याची त्वचामध्ये चमक वाढते. हिरव्या गवतातून ग्लुटॅमिक ॲसिडसारखी अति महत्त्वाची आम्ले मिळतात. हिरवा चारा जनावरे आवडीने खातात व त्यामुळे चारा वाया जात नाही. गाभण गाईच्या किंवा म्हशीच्या आहारातून हिरवा चारा पूर्णपणे वगळल्यास जन्मणारी वासरे कमजोर, रात आंधळेपणा अथवा अन्य शारीरिक अपंगत्व याची शिकार होऊ शकतात. हिरव्या चाऱ्यातून विशेषतः डाळवर्गीय लसूण बरसीम सारख्या चाऱ्यातून खनिजाचाही पुरवठा शरीरास होतो. शेतकरी बंधूंनो, गाई म्हशीचे किमान 10 लिटर दूध केवळ हिरवा चारा देऊन टिकवता येऊ शकते. यात 20% खर्चाची बचत होते. दुसरी महत्त्वाची बाब, हिरवा चारा हा पौष्टिक व चवदार असणे आवश्यक आहे. अशा चाऱ्याची कापणी ही योग्य वेळेस होणे आवश्यक आहे, त्यामुळे चारा पिकाची कापणी योग्य वेळी करावी. जसे ज्वारी आहे, तर ज्वारी ही 50% फुले आल्यावर पहिली कापणी ही 50 दिवसानंतर व दुसरी कापणी 30-35 दिवसाच्या अंतराने करावी. दुसरं, यामध्ये मका मादी कणीस निघण्याच्या वेळेस आपल्याला कापणी करता येईल. त्याचप्रमाणे हायब्रिड नेपियर 1 मीटर उंचीनंतर आपल्याला कापता येईल. गिनी गवत 60 दिवसानंतर पहिली कापणी व दुसरी कापणी 40-45 दिवसानंतर. बरसीम पेरणीच्या 60 दिवसानंतर व दुसरी 30 दिवसाच्या अंतराने. लुसर्न 1 कास 10 भाग फुले आल्यावर. चवळीचं जर कापणी करण्याचं, पहिली कापणी 40-45 दिवसानंतर. याप्रमाणे चाऱ्यासाठी ठराविक वेळेला कापणी केल्यास भरपूर उत्पादन सोबत चाऱ्याची पौष्टिकता व चवदारपणा मिळू शकतो. अशा प्रकारे चाऱ्यावर आपण मात करू शकतो. शेतकरी बंधूंनो, जनावरांना चारा देताना तो तसाच न तोडता दिल्यास त्यातील जवळपास 67% भाग जनावरांनी न खाल्ल्यामुळे वाया जातो, कारण जनावरे चाऱ्याच्या शेंड्याकडील भाग तसाच ठेवतात, यात चारा वाया जाण्याचे प्रमाण 10% कमी होते. पण हा चारा कुट्टी करून जनावरास खायला दिल्यास चारा वाया जात नाही. शिवाय 2 ते 30 जनावरामागे एका जनावराचा चाऱ्याची बचत होते. कधी कधी कुट्टी करून दिलेल्या चाऱ्याची प्रत चांगली अथवा चवदार नसल्यास चारा चविष्ट करण्यासाठी 100 किलो कुट्टीवर 1 किलो मिठाचे द्रावण शिंपडावे व नंतर थोडा वेळ सुकवून जनावरं खायला द्यावे. अशा प्रकारे तयार केलेली कुट्टी जनावरे आवडीने खातात. याशिवाय कुट्टी केलेला चारा अधिक रुचकर करण्यासाठी एकूण चाऱ्याच्या अंदाजे 15% ऊसाची मळी त्यावर शिंपडणे हा एक सुद्धा उपाय आहे. याशिवाय जनावरांना पौष्टिक चारा पुरवण्यासाठी वाढलेल्या चाऱ्यासोबत हिरव्या चाऱ्याची कुट्टी 3:1 या प्रमाणात मिसळून चांगले पौष्टिक चारा मिश्रण तयार करता येते. अधिक पौष्टिक चारा बनावायस असल्यास 2 भाग वाढलेला चारा, 1 भाग ज्वारी मका यासारख्या तृणधान्य चारा व 1 भाग लुसन बरसीम अशा प्रकारच्या डाळवर्गीय चारा यांची कुट्टी करून मिश्रण केल्यास ते जनावरे आवडीने खातात व त्यांना लागणारी पोषक द्रव्ये बऱ्याच प्रमाणात पुरवली जाऊ शकतात. शेतकरी बंधूंनो, आपण हिरव्या चाऱ्याचे महत्त्व जाणून घेतले, पण कधी कधी काय होते की उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. तर आपण जे आता बघितलेलं आहे की हिरवा चारा फुलोरावर आल्यानंतर जर त्यांना कापून जर त्या चाऱ्याचा मुळघास जर तयार केला तर मुळघास आपल्याला उन्हाळ्यामध्येही म्हणजे आपल्याला जनावरांना देता येईल. आणि हिरव्या चाऱ्याची जी कमतरता उन्हाळ्यामध्ये भासते जनावरांमध्ये तर ती त्याची पुष्टता आपल्याला पूर्णतः करता येईल. तर यामध्ये मुळघास म्हटलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना मुळघास बनवण्याकरिता चारा कसा असायला पाहिजे, हिरवा कसा असायला पाहिजे आणि कोणत्या वेळेला तो तोडायला हवा हे जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण जेव्हा मुळघास तयार करतो उत्कृष्ट वाढलेला चारा पालेदार असावा, चाऱ्याचा रंग हिरवगार असावा, गवत वाढल्यानंतर अधिक कडक नसावे, हाताने दाबल्यावर चुरा होऊ नये, तो लवचिक असावा, चाऱ्यात अपायकारक तृण व धसकटे नसावीत, चाऱ्याला त्याच पिकाची वास असावा, चारा कुजलेला नसावा, कुजल्यामुळे चाऱ्यातील पिष्टमय पदार्थ व प्रथिनाचे प्रमाण कमी होते, चारा जास्त वाळलेला नसावा, जास्त दिवस उन्हात वाळत न ठेवल्यास त्यातील जीवनसत्वाचा प्रभावाने जनावरांना रात आंधळेपणा येऊन प्रजोत्पादन शक्ती कमी होते आणि यामध्ये दूध उत्पादनही घट कमी होते. तर मुळघास करायचं झाल्यास हिरवे गवत जमिनीतील खड्ड्यात हवाबंद अवस्थेत आंबवून केलेल्या चाऱ्यास मुळघास किंवा दाबघास असे आपण म्हणू शकतो. मुळघास तयार करणारी जी पिके आहे यामध्ये मका, ज्वारी, बरसीम, लुसन, सोयाबीन, चवळी, ओट्स, इतर अरे बऱ्याचपैकी गवत पण आहे. तृणधान्य व एकदल जातीच्या पिकापासून मुळघास बनवता येते. मुळघास बनवण्यासाठी चारा योग्य वेळी कापणे आवश्यक आहे. चांगला मुळघास तयार करण्यासाठी चाऱ्यात काही गुणधर्म असायला पाहिजे, जसा चारा पचनीय असायला पाहिजे, चाऱ्याचे पीक सहजरित्या घेता येण्यासारखे असावे. चारा जर आपल्याला मुळघास जर करावायचा झाल्यास तर एका घनफूट जागेत 15 ते 17 किलो ताजी वैरण लागते. आता 10 टन वैरणीकरता 15 × 10 × 4.5 आकारचा ट्रेंच आपल्याला करावा लागेल. 10 जनावरास 4 महिन्याकरिता प्रत्येक दर दिवसाला 20 ते 30 किलो मुळघास मिळू शकतो. की म्हणजे जर आपल्याला मुळघास करायचा आहे तर त्याकरता काय काळजी घ्यायला हवी, तर यामध्ये वैरणीची कुट्टी तयार करावी. खड्ड्यामध्ये किंवा ज्या याच्यामध्ये आपण चारा आपण ठेवणार आहोत तो खड्ड्यात हवा न राहिलेला या पद्धतीने बंद करावा. बंद करताना वैरणी कुट्टी 3 ते 4 इंच जाडीचा इतर कोड्यावरींचा वैरणीचा किंवा कडब्यांचा थर द्यावा व त्यानंतर 9 ते 12 इंच जाडीचा 1:2 या प्रमाणात शेण व मातीचा थर द्यावा. 8 ते 12 आठवडे किंवा 2 ते 3 महिन्यांनी उत्तम प्रतीचे मुळघास तयार होते. उत्तम प्रतीचे मुळघास तयार करण्यासाठी पूरक पदार्थही टाकतात. उदाहरणार्थ युरिया 1 टन हिरव्या वैरणीकरता दीड युरिया व ऊसाची मळी व वैरणी करता 30 किलो या पदार्थामुळे मूळ घासामध्ये प्रथिनाचे प्रमाण वाढते.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दी माडगुळकर यांचं. ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं गीत.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी म्हणतो राहू दिली पासून.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तू पण घेते मराठी. पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: कार्यक्रमात ऐकणार आहोत राजवंड राजश्री या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं।

hơi đắng.

0: काय ग देविका, श्रीमईला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत आहे रामशास्त्री या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. ऐकूया अनंत मराठे, ऐकूया अनंत मराठे आणि मंजू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: आणि आता ऐकणार आहोत मंगळसूत्र या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. या मालक या चित्रपटामधलं पी सावळाराम यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांची गीतरचना दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेली. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि हे गीत ऐकूया चाळ माझ्या पायात या चित्रपटामधलं.

0: हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं.
1: ऐकूया एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत. जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
2: हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे डॉक्टर वसंतराव अवसरे यांची, संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी, आणि हे गीत ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात.
3: अरे

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। मंडळी, दिसतं तसं नसतं पण म्हणून जग फसतं का जगाला फसायला आवडतं? आता ठीक आहे, आपण रस्त्यावर फिरताना मेकअप बिकअप त्याचा अतिरेक किती होत चाललाय, का गरज आहे, कशासाठी गरज आहे, पण काही काही ठिकाणं अशी असतात तिथं मेकअप वाचून भागत नाही। स्पेशली फिल्म, सिरियल्स, थिएटर, तिथेही आजकाल एक हे चालू झालेलं आहे, एक मुवमेंट चालू झाली की मिनिमम मेकअप। पण जेव्हा तुमचे लार्जर देन लाईफ रोल्स असतील तेव्हाच तिथं मेकअप लागतोच। आणि आपल्यामध्ये आज आहेत नाशिकमध्ये ज्यांचं नाव मेकअपमध्ये सगळ्यात पहिले थिएटरसाठी घेतलं जातं, तुम्ही पसावर जा किंवा कालिदासमध्ये जा, मेकअपला कोणी आहे का म्हटलं तर महाराष्ट्रात कुठेही नाही।

0: नाशिक मध्ये एकच नाव आहे, माणिक नाना कानडे. नाना राम राम.
1: नाव राम राम.
0: लई पॉप्युलर आहे बा तुम्ही.
1: काय आता हे सगळं तुमचं म्हणजे कला, नाशिकच्या हौशी कलाकारांनीच मला पॉप्युलर केलंय. कारण त्यांनी जर मला ऍक्सेप्ट केलं नसतं तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतं. माझा 48 वर्षाचा प्रवास चालू आहे.
0: म्हणजे अजून 2 वर्षांनी तुम्हाला परत बोलवावं लागेल.
1: हाफ
0: सेंचुरी
1: मारायला नक्की.
0: पण नाना मला एक सांगा, मेकअपचा तुमचा संबंध आयुष्यात कधी आला? आता तुमची बॅकग्राऊंड आहे का काही मेकअपची फॅमिली वगैरे मध्ये?
1: नाही, म्हणजे मी ज्यावेळेस नाट्य क्षेत्रात आलो त्यावेळेस नाटक कशाशी खातात काय करतात हे मला काहीच माहिती
0: नाही. तुम्ही नाशिकचे नाही?
1: नाही, मी नाशिकचाच आहे. पण मी शेती करत होतो त्यावेळेस, आज पण शेती करतोय.
0: शेती कुठे?
1: नाशिकलाच शेती करायचो. आणि माझं प्रॉपर गाव मुसळगाव सिन्नर तालुक्यामध्ये, तिथं मी शेती करतो.
0: त्यावेळेस मुसळगाव लांब होतं, सिन्नरही लांब होतं, आता काही वाटत नाही. त्यावेळेस वाटायचं
1: राहायला नाशिकला असल्यामुळे मी सगळं इथे मॅनेज करतो.
0: शिक्षण नाशिकचं?
1: हो, माझा जन्म सुद्धा नाशिकचा आहे. हो.
0: कोणची शाळा?
1: रंगारवाडा म्हणून होती जुन महानगरपालिके, त्यावेळेस नगरपालिका, त्याची 35 नंबर शाळा होती.
0: कुठे होती?
1: जुन्या नाशिकामध्ये चवटा म्हणून आहे अजून ती इमारत आहे. मला कधी वाटलं तर मी तिथे एक फेरफटका मारतो.
0: शाळेच्या आत कधी गेले?
1: आत गेलो मी साधारणतः 6-7 महिने झाले. सहज गेलो तिथं.
0: का गेले होते?
1: मला त्या शाळेची आठवण आली म्हणून.
0: किती पर्यंत गेलं तिथं?
1: मी 7वी पर्यंत केलं.
0: ओके.
1: 7वी नंतर बीडी भालेकरला आलो मी.
0: ओके.
1: 1 वर्ष तिथं राहिलो. 1 वर्षानंतर परत वडाळा गावात माझी शाळा सुरू झाली, कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय वडाळा. इथं ती शाळेचं नवीन असल्यामुळं आम्हाला बळजबरी त्या शाळेत घेऊन गेले होते. शाळेत नेल्यानंतर तिथं गेले तर इमारत नव्हती, संस्थेने 1-2-3 रूम भाड्याने घेतलेले होते. तिथं कुठेतरी एका खोलीत आमचे वर्ग भरायचे. असं 3-4 वर्ष 10वीपर्यंत तिथं काढलं. पण मधली परिस्थिती अशी होती सर माझी, का मला वडील थोडस काम कर.
0: वडील काय करायचे?
1: माझे वडील शेतीच करायचे
0: पूर्णपणे.
1: पूर्णपणे.
0: आई?
1: आई पण शेती करायची.
0: म्हणजे इथून त्यावेळेस ते सिन्नरला जायचे शेती करायला?
1: नाही, इथं पण शेती करत होतो. म्हणजे आजचं जे सुयोग हॉस्पिटल आहे तिथं माझ्या आत्याची शेती होती, ती करायचो. त्याच्यानंतर दादासाहेब गायकवाड सभागृह आहे, तिथली शेती मी करायचो. आणि नागजी हॉस्पिटलच्या मागे जी 5 एकर शेती होती ती मी करायचो. याच्यामध्ये त्यावेळेस हे दोन्ही तिन्ही जे शेती होती ना, तर याला लाईटीची सोय नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला मोठा हाकावा लागायचा. मोठा हाकायला 4 बैलांच्या मोठा होत्या माझ्याकडे. आणि डिझेल मशीन किंवा हे घेण्याची परिस्थिती नव्हती. पण मग त्या परिस्थिती
0: आपण कधीचं बोलतोय? साधारणतः
1: 74-75.
0: ओके.
1: 1974.
0: नाशिक सुंदर होत, खऱ्या अर्थाने हिरवळ होत,
1: खूप हे होत, म्हणजे हिरवळ होती पूर्ण त्यावेळेस. नाशिकच्या आजूबाजूचा परिसर कृषी पंढरी होत, शेती करायचे लोक. म्हणजे टाकळीचा भाग असेल किंवा इकडं सातपूरकडे असेल किंवा इकडं तुम्ही उंटवाडीकडे गेला तिकडं असेल किंवा मखमलबादकडे गेला तिकडं असेल, हे पूर्ण हिरवळ होती, पूर्ण शेती होती. त्यावेळेस परिस्थिती नसल्यामुळं काय व्हायचं, का थोडं वडिलांना मदत करायची. मी नाशिक म्हणजे नागजी हॉस्पिटल आत्ताचं, म्हणजे आत्ताचं सह्याद्री हॉस्पिटल, ते वडाळा गाव पायी जायचो आणि पायी यायचो.
0: आणि राहायची कुठे?
1: मी चौक मंडईमध्ये राहायचो जुन्या नाशिकात. पायी जायचं
0: म्हणजे साधारण 5 किलोमीटर?
1: नाही, 7 किलोमीटर होतं त्यावेळेस.
0: 7 किलोमीटर
1: यायचं. पण प्रत्येक विद्यार्थी शाळेत जाताना एकच पाटी घ्यायचं. आम्हाला त्यावेळेस पाटी होती आणि कित्तावही होती, त्याच्यामुळे आज पण माझं अक्षर खूप सुंदर आहे. तर जाताना प्रत्येक विद्यार्थी एक पाटी घेऊन जायचा. मी 2 पाट्या नेत होतो.
0: का?
1: एक डोक्यावरची पाटी आणि एक पाटी दप्तर. वडाळा नाका ते नासर्डी पर्यंत शेण गोळा करत जायचं. ते शेण डोक्यावर घ्यायचं, वडाळा गावापर्यंत घेऊन जायचं डोक्यावर. ते तिथं माझी आई जिथं काम करायची तिथं तो एक वहाळ होता, त्या वहाळाला तिथं गवऱ्या थापायच्या, हातपाय धुवायचे आणि मग वर्गात जाऊन बसायचं. वर्गात गेल्यानंतर माझ्या शेजारी कोणी बसत नव्हतं, कारण गोमूत्राचा याचा वास यायचा म्हणून. पण मी शाळेत हुशार होतो, पण मला पुढचं शिक्षण नाही करता आलं.
0: 10वीनंतर
1: नाही केलं? नाही करता आलं.
0: हे 10वीपर्यंत जे शिक्षण केलं त्याच्यात नाटक वगैरे हा प्रकार केला?
1: शाळेच्या गॅदरिंग मध्ये एकदा केलं होतं
0: नाटकात काम,
1: नाटकात काम केलं
0: म्हणून,
1: हो ऍक्टिंग म्हणून तानाजी मालुसरेंचा रोल केलं, गॅदरिंगच होतं ते.
0: नाही म्हणजे ते तुम्हाला वाटलं करावं का शिक्षकांना वाटलं तुम्ही?
1: शिक्षकांना वाटलं मी करावं, कारण
0: तुम्हाला कॉन्फिडन्स होता स्टेजवर जायचा?
1: नाही.
0: मग तो अनुभव काय होता?
1: तो अनुभव म्हणजे गावात ओट्यावरच ते नाटक होतं, शाळेचं गॅदरिंगचं नाटक होतं. पहिले 10 मिनिटं माझी अक्षरशः वाट लागलेली होती, डायलॉग पण आठवत नव्हते. पण मग नंतर 10 मिनिटांनंतर म्हणजे त्यावेळेस डायलॉग प्रॉम्प्टिंग, एकमेकाचा कलाकार एकमेकाला प्रॉम्प्टिंग करायची, मग सुरू ग्रीप धरली. तर मला नंतर शिक्षकांनी खांद्यावर घेऊन फिरले.
0: वा वा, म्हणजे रोल भारी केला.
1: यस हो.
0: बरं, मग त्याच्यानंतर काय? दहावी नंतर?
1: दहावी नंतर मग मी नगरपालिकेत कामाला लागलो, नाशिक
0: नगरपालिका,
1: लेबर म्हणून.
0: बर.
1: म्हणजे मी माझ्या कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा काय म्हणा, मला पहिल्या दिवसाचं काम मिळालं ते माझ्याच घरासमोर खड्डा खदण्याचं.
0: ऐको.
1: हा, पण
0: शेतकरी असल्यामुळे काय वाटतं?
1: शेतकरी होतो आणि काम करायची हे होतं, कारण.
0: आणि त्यावेळेस परिस्थिती होती का अशी कामाला लाज वाटायची?
1: नाही, लाज जरी वाटली पण ती लाज वाटून काही उपयोग नव्हता ना, कारण
0: घरात
1: पैसा पाहिजे. त्यामुळं मध्ये त्यावेळेस थोडे वडील पण खचले होते, खचले होते म्हणण्यापेक्षा वय झालेलं होतं. घरात एकटाच असल्यामुळं माझ्यावर सगळी जबाबदारी होती आणि ते जबाबदारी पेलणं हे मला पहिल्यापासून आवडतं. मला 3 आया होते, मी 3 आयांचा सांभाळ केला, सगळं कुटुंब एक प्रॉपर सेटल केलं. आजपर्यंत तू सगळ्या याच्यानी आजपर्यंत प्रवास आहे.
0: बरं, मग शाळेत एक नाटक केलं जबरदस्ती, त्याच्यानंतर लेबरचं काम केलं,
1: हो.
0: मग त्याच्यानंतर असं काय झालं की तुम्ही नाटकात आलात?
1: यासिन खान अकॅडमी म्हणून नाशिकला एक हिंदीची संस्था होती, हिंदी नाटक, ती एकमेव संस्था होती.
0: बरं.
1: यासिन खानची
0: अद्रक्य पंजे?
1: नाही, यासिन खान तो नाशिकचा होता प्रॉपर.
0: ओके.
1: तर त्यांनी एक कफन नाटक बसवलं होतं आणि त्या कफन नाटकामध्ये मला माझ्या शेजारचा एक मुलगा होता तो, त्याला धोतर नेसून देण्यासाठी मी गेलो होतो.
0: ओके.
1: कारण माझे वडील धोतर नेसायचे म्हणून मला ती माहिती होती.
0: तुमचं वय काय होतं त्यावेळेस?
1: साधारणतः 19 18 19 किंवा 20 दरम्यान.
0: लेबरचं काम चालू होतं?
1: हा, काम चालू होत.
0: बरं, गंमत म्हणून गेले?
1: गंमत म्हणून त्याला धोतर नेसून दिलं. पण एक लक्षात आलं तिथे गेल्यानंतर, अरे ही गंमत वेगळी आहे काहीतरी. म्हणजे त्यांची ती प्रॅक्टिस आणि ते हावभाव सगळं हे, त्या गोष्टीची गोडी लागली. गोडी लागल्यानंतर मी रोज जायला लागलो तिथे.
0: त्याच्यात पैसा नव्हता?
1: नाही, पैसा नव्हताच, पण रात्री व्हायचं ना, त्यावेळेस 9 प्रॅक्टिस चालायची.
0: ओके. ओके.
1: 9 ते 12 1 पर्यंत प्रॅक्टिस चालायची.
0: ओके.
1: नॅशनल हायस्कूल मध्ये प्रॅक्टिस असायची ती. मग ती गोडी लागली. मग मला ते ग्रस्त असंच एका ठिकाणी एक कलाकार नाही आला म्हणून आप खडे हो जाओ
0: करायला.
1: हा, करेंगे तुम्हाला? करेंगे
0: का? करेंगे म्हटलं,
1: कारण कलाकार आलेला नव्हता.
0: नाही ते ठीक आहे,
1: हा,
0: पण हा कॉन्फिडन्स कुठून आला? त्या गोडी निर्माण झाली.
1: थोडक्यात काय झालं, माझा स्वभाव खूप विनोदी होता.
0: ओके. ओके.
1: आणि तो रोल पण थोडा विनोदी होता.
0: ओके.
1: मग त्यांना असं वाटलं असेल की हा तो रोल निभावून येईल. रोल निभावून येण्यापेक्षा प्रयोग निभावून येईल.
0: ओके. ओके.
1: कारण शेवटच्या प्रॅक्टिसच्या क्षणी तो कलाकार सोडून गेलेला होता.
0: ओके.
1: आणि ते
0: जे आताही होत.
1: हो.
0: म्हणजे आता माझ्या नाटकात एखादा लास्ट मिनिटाला कोणी गेला तर कोणाला फोन करायचा लक्षात आलेला आहे माझ्या. आणि सगळ्यांना समजलंय मंडळी, नाशिकच्या सगळ्यांना सांगतो, ज्यांना ऍक्टर पाहिजे असेल त्यांनी माणिक कानडेंना फोन करा.
1: आता ना पूर्णतः म्हणजे माझा कॉन्फिडन्स स्टेजचा गेलेला आहे.
0: काही नाही काही नाही लाला,
1: त्याचं कारण असं.
0: नाही, पहिले तो किस्सा पूर्ण करा. मग ते नाटक का शेवटच्या मिनिटाला तुम्ही
1: उभं राहिलो आणि त्या
0: डायलॉग्स होते
1: हो हिंदी. आणि माझं नशीब बघा, मला मुन्शी प्रेमचंदजींचं नाटक करायला मिळालं. माझ्या आयुष्याची पहिली सुरुवात मुन्शी प्रेमचंदजींचं कफन नाटकाने केली आहे मी.
0: क्या बात.
1: मी माधवचा रोल केला होता त्याच्यामध्ये. म्हणजे हे आत्ता कळतं का अरे काय मोठी असती होती ती, आणि त्यावेळेस आपण असं सहज हे केलं. तर हे खरोखर माझ्यासाठी खूप आजच्या क्षणाला ते कळतंय खूप लकी होतो. नंतर मग तो त्यावेळेस तो प्रयोग रंगभवनला व्हायचा मुंबईला.
0: बापरे.
1: ते आत्ता कळतं का त्या हिंदीच्या स्पर्धा असायच्या राज्य नाट्याच्या.
0: ओके. ओके.
1: आणि नाशिक पासनं इकडच्या ज्या मुंबईकडच्या साईडच्या किंवा पुण्याकडच्या साईडच्या सगळे हिंदीचे नाटकं मुंबईला व्हायचे आणि नासिक पासूनचे खान्देश साईडकेड किंवा ह्या साईडचे नाटकं औरंगाबादला व्हायचे असे दोन केंद्र होते त्यावेळेस. तर ते प्रयोग केला, छान झाला सगळं असं झालं, मग तिथून सुरुवात झाली. पण त्याच ग्रुपचा एका मेरा भारत महान याच्यात आपले नाशिकचे राजेश शर्मा पण होते, त्या नाटकामध्ये आम्ही प्रयोग केला.
0: तोपर्यंत तुम्ही ऍक्टिंगच करत होतात?
1: मेरा भारत महान पासून मी मेकअप आर्टिस्ट म्हणून झालो.
0: बरं,
1: तिथं आम्हाला मेकअप आर्टिस्ट
0: साधारण वर्ष
1: हेच 79 च्या अगोदरची गोष्ट असेल किंवा
0: वय किती असेल 20 च्या आसपास.
1: ते सगळं सैनिकांवरती नाटक होतं, मेरा भारत महान असल्यामुळं ते सगळं सैनिकी होतं. पण त्यात एक वेड्याचं काम करणारा मुलगा होता, तर ते मेकअपवाले टायमवर सांगितलं आम्हाला नाही पोहोचू शकत तुमच्या शो पर्यंत, मग आम्ही विदाऊट मेकअप.
0: त्यावेळेस आपले कोण मेकअप मध्ये मोठं नाव होतं नाशिक मध्ये
1: त्यावेळेस? 3-4 नेताजी भोईर होते दादा.
0: अरे बापरे.
1: सतीश सामंत होते.
0: बापरे बापरे बापरे.
1: नारायण काका देशपांडे होते.
0: खूप मोठे नाव.
1: खूप मोठे नाव. आणि मी यांच्या तालमीत घडलोय.
0: तुम्ही शिकले त्यांच्याकडनं प्रॉपर?
1: यांनी स्वतःहून मला गायडन्स केलंय. कारण का त्यांच्या लक्षात आलं का हा आता, कारण मधली फळी अशी होती का कोणीच मेकअप आर्टिस्ट
0: नव्हतं.
1: मग मी मला गोडी लागली होती. बरं, त्यावेळेस प्रॉडक्ट काय वापरता हे सुद्धा नॉलेज नव्हतं. मी कोणाकडं आशिष्ट म्हणून शिकलो नाही, ही खरं तर मला परमेश्वराची देणगी. पण झालं काय का, ज्यावेळेस मी काम करायला लागलो त्यावेळेस मला सतीश सामंतांनी खूप मदत केली. ए तू असं कर, तू तसं कर, तसं कर. म्हणजे खऱ्या अर्थाने माझे तीन गुरूंचा मी एक चेला आहे. नारायण काका असतील,
0: सगळे मोठी नाव,
1: ते दादा असतील. क्रेपचं काम, त्यावेळेस नेटच्या दाढी मिशा मिळायच्या नाही, क्रेपचं काम सगळं दादांनी शिकवलेलं आहे मला. बेस, स्किन टोन सतीश सामंतने शिकवलं.
0: पण नाना, आता आता इतकं जे मॉडर्न हे आलंय मेकअपचं सामान, ते त्यावेळेस काहीच नव्हतं. म्हणून काय वापरायचं?
1: नाही, एक स्टार कंपनी होती, त्यांच्या ट्यूबा मिळायच्या कन्सिलरच्या, त्याला आम्ही फाउंडेशन म्हणायचो.
0: ओके.
1: त्या दोन ट्यूबा साधारणतः 25-30 रुपयाला एक ट्यूब मिळायची. त्या दोन ट्यूबा ऑरेंज लाइनिंग कलर म्हणून एक प्रोडक्ट होतं, ते ऑरेंज
0: लाईन कशासाठी होतं? मेकअप साठीच होतं
1: ते. हा, ते मेकअप मिक्स करण्यासाठी.
0: ओके.
1: लाइनिंग कलरचं असायचं, काजळाची डबी, खाकी वृंदावन पावडर.
0: अच्छा.
1: झाला मेकअप आर्टिस्ट.
0: काय बोलतो?
1: पेन्सिल, काजळ पेन्सिल.
0: काय बोलतो?
1: हो. आणि पण त्याच्यात आम्हाला शिकायला खूप मिळायचं, कारण त्या दोन ट्यूबामुळं प्रत्येक स्किन टोन तयार करावा लागायचा
0: वेगळा. आता रेडीमेड
1: फेअर असेल, फेअर स्किन असेल तर तू फेअर स्किन टोन त्याच्यावरच करायचा. डार्क ब्लॅक स्किन असेल तरी तू सेट त्याच्यावरच तयार करायचा.
0: खरं हुनर त्यावेळेस होतं का?
1: त्यावेळेस हात आमचा डावा हात हा आमचा पॅलेट होता, त्याच्यावर प्रत्येक सेड तयार आम्ही करायचो. ती सेड तयार करताना त्याचा स्किन टोन काय तो किंवा भूमिकेला काय टोन लागतो हा तिथं तयार व्हायचा हातावर. मग तिथून एका अर्थाने आम्हाला ते शिकायला, आमचं विद्यापीठ होतं ते, एक 6-7 वस्तू हात आणि हे विद्यापीठ. ब्रश वापर कधीच केला नाही. ब्रशचं आत्ता करोनानंतर पद्धत आली, त्याच्यावर स्पंजचा वापर करायचो. आता स्पंज मिळवण्यासाठी काय व्हायचं, आम्ही एसटी महामंडळाच्या नाट्य स्पर्धा करायचो आणि तिथं मानधन म्हणून एक सीट घ्यायचो, बसायचं सीट.
0: अच्छा.
1: कारण तो
0: डनलॉपचं सीट
1: छान स्पंज होती ती.
0: काय बोलतं?
1: ते घरी न्यायचं, भिजत घालायचं,
0: कापायचं,
1: धुवायचं, कापून त्याचे तुकडे करायचे आपल्याला जसे पाहिजे आकाराचे, त्या सीट.
0: काय बोलतोय?
1: येस सर. म्हणजे आता तुम्हाला खूप रेडीमेड मिळतो, एक पॅलेट हातात घेतला 12 सेड असतात तुमच्या हातात. पण त्यावेळेस हे जे शिकत होतो ना आम्ही, हे खूप होत.
0: नाना, तो वेड्याचा मेकअप कसा केला?
1: वेड्याचा मेकअपच काय झालं,
0: आयुष्यात पहिल्यांदा
1: मेकअप, पहिला मेकअप. म्हणजे
0: त्यावेळेस तुम्ही मेकअप पाहायचे का?
1: त्यावेळेस एक असं हे होत का, मेकअप रूम मध्ये कलाकार व्यतिरिक्त कोणाला येऊन देत नव्हते.
0: कारण
1: नव्हते देत, म्हणजे ते मेकअप आर्टिस्टने टाकलेली बंद नव्हते. ते आमची कला कोणी बघायची नाही.
0: ओके.
1: त्याच्यामुळे ते येऊन देत नव्हते. तर असं चष्टा चष्टावारी तो हे झालं. काही नाही, तिथे ते आपण नारळ फोडतो ना पूजेचं, तिथे नारळ दशा असतात ना, हा, तर त्या आणल्या. आम्ही असं त्याचा भुगा केला सहज, आणि त्याचे कर्ली केस होते ना, तर त्याच्यात तो भुगा टाकून दिला.
0: ही आयडिया कोणाची?
1: आमचीच. मजाक मजाक मध्ये चाललो होतो सगळे. ते टाकल्यानंतर काय ते करली केस असल्यामुळे तो भुगा त्याच्यात अटकून बसला आणि तो बाहेरून आहे ना त्याच्या जटांचा हे आला.
0: ओ फिनिशिंग.
1: आता माझ्या क्षेत्रात जर म्हणाला तुम्ही मेकअप मध्ये, तर सगळ्यात अवघड मेकअप हा वेड्याचा असतो.
0: अच्छा.
1: कारण त्याला आकार उकार नसतो. आपण समजा ऐतिहासिक धार्मिक मेकअप घेतले तर आपल्या समोर एक मेकअप करताना एक चित्र असतं, मला हे करायचंय, यांना चित्र नसतं. कधी कधी खूप जटाचा असा बरबटलेला वेडा असेल, कधी खूप शार्प वेडा असेल. तुमची कॅपॅसिटी ही का तुम्ही कुठला वेडा त्या रोलसाठी घेताय?
0: तुम्हाला स्क्रिप्ट वाचावी लागते?
1: मी नाही वाचत.
0: डिरेक्टरवर विश्वास?
1: ते मला पण त्यांचा विश्वास माझ्यावर ठेवतात ते. मला हा म्हातारा पाहिजे, हा असा पाहिजे, हा तसा पाहिजे, हा तसा पाहिजे, ही भूमिका असते. खरं मी पूर्वी करायचो ते, पण आत्ता काय झालेलं आहे माहिती का, एक नाशिकचे 5-7 जर दिग्दर्शक सोडलं ना तर कोणी मीटिंग करत नाही, कुठे स्क्रिप्ट घेतल्याच्या अगोदर त्याचं हे करत नाही का मला काय पाहिजे स्टेजवरती कसं करायचंय. मग आज पण आम्ही 5-7 जण आहेत, ते स्क्रिप्ट घेतल्यानंतर पहिले माझी आमची मीटिंग होती, भूमिका ही आहे याला तू काय करणार, कसं करणार, मग दिग्दर्शकाच्या मनात काय. कारण काय असं म्हणते की मेकअप आर्टिस्टचं काम हे असतं, लेखकाने जी भूमिका लिहिलेली त्या स्क्रिप्ट मधून त्या भूमिकेचं बोट धरून स्टेजवर आणण्याचं काम हे मेकअप आर्टिस्टचं असतं.
0: बरोबर.
1: आणि ती भूमिका समजा एखादा जरी स्ट्रोक चुकला मेकअपचा तरी तो मेकअप पूर्ण चेंज होऊन जातो. चेंज होतो म्हणजे त्या भूमिकेला त्या स्ट्रोकची गरज आहे किंवा नाही.
0: एक्झाम्पल कसं द्या?
1: म्हणजे आता समजा मला एक 60-70 वर्षाचा म्हातारा करायचा आहे, 60 वर्षाचा करू, आमच्या मेकअपच्या याच्यामध्ये 10-10 वर्षाचा गॅप ठेवतो आम्ही.
0: अच्छा.
1: 10-10 वर्षाने आपलं पूर्ण बॉडीचा बदल होत असतो. तर मला जर तो म्हणजे मी आता एक डायरेक्ट उदाहरण सांगतो, एक मुलगी होती नाटकात काम करणारी, तिने मला सांगितलं मी सर मी 80-90 वर्षाची म्हातारी आणि ते मी मेकअप केलं पूर्ण.
0: तिचं खरं वय किती?
1: ती एक 18-17 वर्षाची होती.
0: बापरे. ओके.
1: तर मी तो मेकअप केला, सगळं केस वगैरे पांढरे वगैरे सगळं झालं. मला एक सवय, मी नाटक बघत नाही. का बघत नाही? का मी मेकअप रूम मध्ये थांबून राहतो, कोणाला काही अडचण आली तर मी तिथं असतो, किंवा काही चेंज असला तर ते मला कुठं शोधत बसेल, त्याच्यामुळे मी नाटकाच्या मोहात पडत नाही. याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तुम्हाला तर नटसम्राट, मी नटसम्राट जवळजवळ 40-45 प्रयोग केले त्याचे, सगळ्यांबरोबर केले,
0: माझ्याबरोबर
1: तुमच्या बरोबर केलं. तर त्या नटसम्राटचं मी अजून नाटक बघितलेलं पण नाही. नटसम्राट शेवटचा वेडा होईपर्यंत माझे मेकअप चालू असतात आणि ते एक लुक द्यायला गेलं विंगे पण शिकत ते कर्टन आलेला असतो. सांगायचं तात्पर्य काय का आपण जो रोल हे करतो, आता मी त्या मुलीचं सांगितलं तुम्हाला, त्या मुलीचं काय झालं, मी सहज डोकावून बघितलं तर अरे ते टनाटन उड्या मारित होते 20-25 वर्षाच्या याच्यासारखी. मग भूमिका काय, तू कशासाठी सांगते मला मी 90 वर्षाची म्हातारी, बेरिंग कुठे आहे, बेरिंग पाहिजे ना सर, नाही तर मग आणि मुलकर्णीचा रोल. तेव्हापासून मी ठरवलं माझा दिग्दर्शक मला जे सांगल मी त्याच ऐकतो, कलाकाराचं ऐकत नाही. दिग्दर्शकाने सांगितलं मला हेच पाहिजे, यस ते देणार मी 99% प्रयत्न करतो.
0: तुम्हाला पटो ना पटो?
1: हा. पण दुसरी गोष्ट अशी होती का मी माझं काम करत असताना त्या डिपार्टमेंटला किती कमीत कमी खर्च होईल ही बाजू मांडतो. कारण आपले सगळे आवश्यक कलाकार असतात. आज आपण चहा प्यायचं बोललं तर खिशात हात गेल्यानंतर कळतं का आपण दोनच जण चहा पिऊ शकतो. शक्यतो माझ्या डिपार्टमेंटला खूप कमी खर्च म्हणजे 0 खर्च ठेवतो. मी आजपर्यंत जे पण मला बक्षिस मिळाले हे मिळाले, आता बऱ्याच वेळेस आपल्याकडे नाशिकला मेकअपचं साहित्य मिळत नाही.
0: काय बोलताय?
1: नाही
0: हे काय नवीन? आता
1: नाही मिळतच नाही ते. कारण काय होतं माहिती का, त्याला नाशिक शहरामध्ये डिमांड कमी असल्यामुळं मेकअप घेणार आहे, तर ते सामान मिळणं मुश्किल होऊन जातं. मग मला जे पैसे मिळतात आत्ता बक्षिसाचे किंवा मानधनाचे, तर मी ते पैशाचं मुंबईतनं दाढे मिशा काय जे लागेल ते एक स्टॉक करून ठेवतो आणि तेच त्या मुलांना वापरतो. पण एक सांगतो सर तुम्हाला, मला माझ्या मुलांना ह्या मेकअपने शिक्षण पूर्ण केलं.
0: क्या बात आहे. तुमची फॅमिली पूर्ण ह्याच्यावर चालली का, शेतीवर?
1: माझी फॅमिली जर म्हणाल तर आत्ता या क्षणाला माझ्या मुलीने सिडॅस्को म्हणजे सुरेक्ष सुरेखा निकम हे तिचं सासरचं नाव आहे. तिने सिडॅस्को पास आउट केलेलं आहे
0: मेकअप मधलं सगळ्यात मोठं इंटरनॅशनल डिग्री
1: म्हणजे आपल्या इकडचं.

0: धड्यातच पीएचडी झाली ती. माझी सूनबाई रेशमा ही ब्राइडल मेकअप मध्ये मास्टर आहे नाशिक मध्ये. एक आमचा कायाकल्प नावाने स्टुडिओ आहे, आम्ही तिथं सगळे काम करतो. मी त्यांना मदत करतो, अशी फॅमिली आम्ही. आता उदरनिर्वाह त्याच्यावर, माझ्या मुलाचं आहे ना गोविंद नगरला सॅमसंगची गॅलेक्सी कंपनीची डायरेक्ट, प्रकाश नाव आहे तिचं, सॅमसंगची गॅलेक्सी ती आता चालतो. परत अगोदर तो जॉबला होता सॅमसंग मध्येच, आता तिने स्वतःच एक.
1: मग नाना मला एक सांगा, तुम्हाला कधी जाणवलं की मेकअप हा व्यवसाय होऊ शकतो?
0: सर मी त्याला व्यवसायाच्या दृष्टीने कधीच बघितलं नाही.
1: पण तुमचं अर्थार्जन तर तेच होतं ना?
0: हो पण तरी पण नाही, कारण मला त्यावेळेस
1: लेबरचं काम करतच होतात.
0: हो मी काम
1: करायचो,
0: कारण काय व्हायचं, मी आतापर्यंत सुद्धा एक म्हणजे मी साधारणतः 1980 ला मी जॉब सोडला.
1: काय करत होता कॉर्पोरेशन मध्ये?
0: कॉर्पोरेशन 5 वर्ष जॉब केला, नंतर तो सोडून दिला. त्याचं कारण असं झालं का शेती करायची, 3 ठिकाणी वडिलांना शक्यच नव्हतं, आणि मग माझ्याकडनं काही कामावरती चुका व्हायला लागल्या. कारण तिकडे रात्र पाळी करायची, इकडे दिवसा शेतीत काम करायचं, शरीराला थोडा थकवा आला का कधीतरी, असं 2-3 वेळेस माझ्याकडे खूप चुका झाल्या. मग मीच विचार केला, बरं वडिलांनी मला सांगितलं बाबा तू जॉब सोडून दे. कारण काय होतं, आम्ही गाड्याला 10 रुपये रोज द्यायचो आणि मला 2.5 रुपये रोज मिळायचा नगरपालिकेत, मला 2.5 रुपये रोज होत त्यावेळेस. मग जॉब सोडल्यानंतर मला माझे अधिकारी 4-5 वेळेस घरी घ्यायला आले की चाल बाबा तू चाल. मग वडिलांनी सांगितलं त्यांना नाही आता तू मला होत नाही शेतीच करील. मग मी शेतीत पूर्णपणे आजपर्यंत शेतीच बघतो, हे माझं याचं काम हे सांभाळून. त्यावेळेस रात्रीचे नाटकं असायचे, 9 नाटक सुरू व्हायचं किंवा प्रॅक्टिस रात्रीच असायची, तर तो वेळ मी रात्रीचा तिथं घालवायचो.
1: नाना मला एक सांगा, त्यावेळेसचं नाशिकचं नाटक म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फुल फ्लेज उतरले होते
0: बरोबर,
1: आणि आजचं नाशिकचं नाटक नाशिकचं
0: हो
1: काय
0: सर? मी
1: थोडंसं प्रामाणिकपणे सांगतो,
0: मी थोडंसं हे परखडपणे सांगतो. त्यावेळेस सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्वक व्हायच्या, लिखाणापासून सगळ्या गोष्टी. असं नाही कारण आपल्या नाशिकचे 2 लेखक होते का त्यांचंच नाटक घेऊन प्रत्येकाने नाटक केलं असं नव्हतं, बाहेरचे पण नाटकं घ्यायचे. पण त्यावेळेस नाटक कलाकाराच्या हातात होतं, कलाकाराच्या हातात होण्यापेक्षा अभिनयावरती मारून नेले जायचं. आज नाटक तंत्रज्ञांच्या हातात गेलेलं.
1: हो सुंदर बोललात,
0: तंत्रज्ञ आणि पुरवणी म्हणून कलाकाराला वापरलं जात.
1: एवढा फरक जाणवतोय तुम्हाला?
0: खूप फरक आहे सर, खूप फरक आहे. पहिली गोष्ट तर मी एक सांगेल दिग्दर्शक म्हणून किंवा कुठल्या संस्थेला, मला कोणाला वाईट म्हणायचं नाही किंवा कोणाला काही बोलायचं नाही. तुम्ही स्क्रिप्ट ज्यावेळेस निवडता त्यावेळेस तुमच्या संघातल्या कलाकारांची कॅपॅसिटी काय हे पहिले डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे तो कॉमेडी बाज आहे, व्हिलन आहे, म्हणजे त्याचा अभिनय क्षमता काय हे ठरवा पहिले, आणि मग त्याला रोल द्या. उगाच पाठांतर चांगलं आहे म्हणून त्याला रोल देऊ नका. आता हेच होतं का, पाठांतर चांगलं आहे त्याला रोल दे. मग काय होतं, कदाचित एखाद्या वेळेस असं होऊन जातं का त्या कलाकाराचा बाज कॉमेडीचा असतो, त्याला सिरियस रोल दिल्यानंतर त्याची वाट लागते. मग होतं काय, आमच्यावर अन्याय झालं. आज कोणीच परीक्षक कोणावर अन्याय करत नाही. काय दुश्मनी काय तुमची आमची? किंवा तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी परीक्षक जातात, कधी परीक्षक मॅनेज होतो तो? बर मॅनेज झाला तर काय त्याला फायदा काय, उलट तो ब्लॅकलिस्ट मध्ये जातो. पहिले गोष्ट स्वतःच आत्मपरीक्षण करणं आज खूप गरजेचं आहे.
1: आधी साधारण 25-30 वर्षापूर्वीची गप्पा करतो आपण, त्यावेळेस रिहर्सल वगैरे कशी असायची, किती दिवस?
0: रिहर्सल साधारणतः 1-2 महिने रिहर्सल अगोदर चालायची.
1: 2 महिने आधी?
0: हो 2 महिने अगोदर रिहर्सल. रिहर्सल मध्ये इतकी शिस्तबद्ध असायची का कोणी कोणाशी बोलत सुद्धा नव्हतं.
1: त्यावेळेसचे मोठे दिग्दर्शक कोण होते?
0: आत्ताच मुकुंद कुलकर्णी होते, त्याच्यानंतर दादा होते नेताजी भोईर, ते स्वतःच लिहायचे, स्वतःच चेक करायचे. त्याच्यानंतर नाट्य नम्रताचे ग्रुप चांगला होता त्यावेळेस, रवी ढवळे सर होते. ही जी मंडळी, ही जी फळी आहे ना, ही त्यावेळेस खूप मोठी होती.
1: आणि त्यावेळेसचा प्रेक्षक कसा होता?
0: प्रेक्षक तोंडावर बोलणार, म्हणजे त्यावेळेस नाशिक असं होतं का व्यावसायिक नाटक जर नाशिकला चांगलं चाललं तर ते जगात कुठेही जाईल इतका प्रेक्षक दर्दी होता इथला.
1: काय बोलत,
0: त्याच्यावर मीटर लागलं जायचं नाटकाचं. नाशिकचं नाशिकला प्रयोग छान झाला, रंगला, दाद मिळाली तर ते नाटक पुढे चालणार म्हणजे चालणार.
1: काय बोलतं
0: हो, ह्या ह्या पद्धतीने जे प्रॅक्टिस व्हायची, नंतर नंतर त्याचा हे होत गेलं, ती मंडळी थकली, मग नंतर नवीन मुलांच्या हातात आलं, तर त्याला आहे ना थोडा फिल्मी टच यायला लागला.
1: थोडं एक्सप्लेन करा,
0: थोडक्यात काय सांगायचं,
1: टेक्निकली स्ट्रॉंग झालं फक्त.
0: टेक्निकली म्हणजे पण तो पण तुम्ही विचार करत नाही ना. आता समजा मला सखाराम बाइंडर नाटक करायचंय, सखाराम बाइंडरचा सेट घ्या, एक साधं रूम आहे बरोबर, त्या नाटकाला मी लाईव्ह नेपथ्य केलं तर चालणार आहे का?
1: बरोबर.
0: किंवा रंगसंगतीमध्ये लाईट वाल्यानी खूप अशी झगमग केली तर नाही चालणार. किंवा मेकअप वाल्यानी सुद्धा तो भूमिका, त्याचं वातावरण, त्याला अनुरूप मेकअप करावा लागेल.
1: म्हणजे टेक्निकल ही फक्त सपोर्ट म्हणून पाहिजे नाही का?
0: सपोर्ट थोडक्यात सांगू, पूर्ण जेवणाच्या थाळीमध्ये मिरचीचा भूमिका असावा असा बस.
1: आणि आता काय होतंय?
0: आता पुरणपोळीच झाली ते.
1: एवढं होतंय ना?
0: खूप होतंय. तुम्ही मी सांगतो काय, आत्ताची जी मंडळी आहे सगळी टेक्निकलच्या आधारे गेलेली, अभिनयावर जोरच नाही ना. बरं त्याच्यात काय होतं, काही गोष्ट करणे खूप काळाची गरज आहे, कारण तुमचं पोट त्याच्यावर असतं. तुम्ही सिरियल करतात, हे करतात, पिक्चर करतात, केलंच पाहिजे, कारण अर्थजन त्याच्यावरच होतं ना. पण मग तिथं तुम्ही प्रॅक्टिसला वेळ देत नाही, तुमच्याही बरोबर आहे, बाहेर तारखा दिलेल्या असतात, इकडे तुम्हाला नाटक बी करायचं आहे. तिथं एक गडबड अशी होती का, मग ठीक आहे पाठांतरे मारून नेऊ, मारून नेऊनच आघात करतो तुमचा
1: होऊन जाईल.
0: हे तुमचं ज्यावेळेस डिक्शनरी मधनं हे वाक्य कट होईल त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने नट व्हाल.
1: नाना आता तुमचा या अनुभव आहे, तुमच्या हाताखाली किती मेकअप पण तयार झाले?
0: नाही
1: का?
0: कोणाला बॅक स्टेजला यायचंच नाही सर.
1: सिरियसली?
0: सिरियसली. सगळ्यांना हिरो व्हायचे.
1: कोणी येत नाही तुमच्याकडे मला शिकवा?
0: कोणी नाही येत.
1: जोश जोश मध्ये पण नाही?
0: नाही येत.
1: जोश मध्ये पण नाही येत?
0: जोश मध्ये आले सर, मला मेकअप शिकायचं एवढं वाक्य ऐकलं, मी पण सांगतो हो ये केव्हा पण. हे दुर्दैव आहे.
1: आणि याच्या उलट मुंबई पुण्याला काय परिस्थिती आहे?
0: मुंबई पुण्याला काय झालं, जे जुने मेकअप मन होते ते सिरियल वगैरे काम करायचे, सिरियलला किंवा पिक्चरला दोन दोन तीन तीन असिस्टंट लागतात, त्याच्यामुळे ती मंडळी तयार होऊन गेली त्याच्यात. आपल्याकडं या निर्मितीच नाहीये,
1: स्पर्धेशिवाय चान्सच नाही,
0: निर्मितीच नाही. आपल्याकडे दोन तीन दोन स्पर्धा धरल्या, एक राज्यनाट्य, एक कामगार कल्याण, मध्ये काहीतरी छोट्या मोठ्या एका स्पर्धा, संपलं विषय. आपलं जगच एवढे,
1: त्यामुळे कोणी इंटरेस्टेडच नाही.
0: इंटरेस्टेड नाही म्हणण्यापेक्षा काहींनी प्रयत्न केला पण ते समजा आपलं जिथं पिकतं तिथं विकत नाही असं झालं. आता इन्व्हेस्टमेंट खूप मोठी असते.
1: मोठी म्हणजे काय असते इन्व्हेस्टमेंट?
0: मोठी आता समजा मला एखादं पिक्चर करायचं,
1: नाही नाटकासाठी,
0: नाटकासाठी तरी आता तुम्हाला सांगतो सर, कमीत कमी काही साधा सेट जरी केला एकदम साधा तरी 60-70 हजार रुपये लागून जातात ना सर.
1: नाही नाही, मेकअपसाठी, मेकअपसाठी म्हणतोय,
0: मेकअपसाठी, मेकअपसाठी जर आत्ताच्या
1: एखाद्याला आता मेकअप फक्त नाटकासाठी करायचं असेल तर त्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती असेल?
0: मिनिमम 1-1.5 लाख रुपये.
1: काय बोलतोय?
0: हो मिनिमम, कारण आता प्रोडक्ट महाग झालेले आहे. दुसरी गोष्ट, आता सिरियल किंवा पिक्चरमुळं ते जुनं मटेरियल कोणी वापरत नाही, येऊन पॅनकेक सुद्धा कोणी वापरत नाही. आता सगळं क्रायलॉन वगैरे या मेड इन जर्मनचं प्रोडक्ट वापरलं जात
1: आहे. गरज
0: आहे, कारण काय होतं, पूर्वी जे थिएटरची लाईट होती ते 500 वॅटचे असायचे, आत्ता 1000 वॅटचे आलेले. तो जर 500 वॅटचा मेकअप 1000 वॅटमध्ये आला तर तो पांढरा दिसतो.
1: ओके.
0: त्याच्यामुळं आत्ता तुम्हाला हेच प्रोडक्ट वापरावं लागतं लाईटमुळं.
1: नाना, आणि स्टेजचा मेकअप आणि सिरियल फिल्मचा मेकअप याच्यात फरक असतो?
0: पूर्वी होता, आता नाही.
1: का होता आणि का नाहीये?
0: हेच लाईटचाच हिशोब, थिएटरचे लाईट आणि शूटिंगचे लाईट
1: सेम झाले. आता
0: आता बऱ्यापैकी सेम, बऱ्यापैकी सेम झाले. पूर्वी नव्हतं. पूर्वी थिएटरचे लाईट 500 वॅटचे असायचे.
1: मग त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागायचं?
0: टोन एक्स्ट्रा ठेवायला लागायचा ना.
1: अच्छा, ब्राईट करावं लागेल.
0: ब्राईट करावं लागेल, कारण काय होतं का, आम्हाला ज्या वेळेस सांगितलं गेलं का, जो तुमचा मेकअप आहे जो पहिल्या लाईनीत दिसतो तो थिएटरच्या शेवटच्या लाईनीत दिसला पाहिजे.
1: अच्छा.
0: त्याच्यातला मध्य साधायचा. मध्य साधायचा म्हणजे काय, का तो जो फ्रंटला जो पहिल्या लाईनीत बसलेले त्यांना तो ब्राईट वाटला नाही पाहिजे, आणि शेवटच्या लाईनीवाल्यांना तो दिसला पण पाहिजे.
1: आणि नाना नाशिकच्या बद्दलच बोलतो आपण, तर नाशिकच्या हे जे ऍक्टर्स आहेत त्यांचा काही अट्ठास असतो का तुमच्याकडे, माझा मेकअप असाच करा, मला हेच करा, मी असाच दिसलो पाहिजे, ते विसरून जातात का, ते काही कॅरेक्टर करतात?
0: अट्ठास असला ना
1: नाही घेऊन येतात,
0: येतात येतात.
1: फॉर एक्झाम्पल काय असतो त्यांचा आग्रह?
0: शक्यतो मुलींच्या बाबतीत मी सुंदर दिसली पाहिजे.
1: ओके ओके.
0: मी सरळ सांगतो, मी तुमचं ऐकत नाही, मला दिग्दर्शकांनी सांगितलेलं हे असंच होणार, तुम्ही बघा, नाही तर मग दिग्दर्शकाला माझ्याशी बोलायला मी तसा मेकअप करून देतो. कारण काय होतं माहिती का, मी मगाशी काय म्हणालो ना का, एक स्ट्रोक मेकअप सगळा भूमिका बदलून टाकतो, सेम तिथे प्रकार होतो. मला दिग्दर्शकाच्या डोक्यात कल्पना असते ती भूमिका काय असेल, तिने बसवताना सगळं त्याला माहिती, मला हे पात्र असंच दिसलं पाहिजे. तेच त्याच्यामुळे मी आत्ता तरी मी कलाकाराचं ऐकत नाही.
1: बरं, जाता जाता तुम्ही नाशिकचे जे आर्टिस्ट आहेत आणि जे आपले ऐकणारे आहेत त्यांना काय आव्हान करा की त्यांनी मेकअपमध्ये इंटरेस्ट घ्यावा आणि त्याचे फ्युचर्स काय, बेनिफिट्स काय?
0: मी एवढंच सांगेल, स्टेजपेक्षा बॅक स्टेजला आयुष्य जास्त आहे. स्टेजचा जो कलाकार असतो तो मी एकच कलाकार सारखा सारखा का बघायचा? म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणलं तर एकच नाटक असेल किंवा तो कलाकार त्याला एक सहा सात पाच सात वर्षाचं आयुष्य असतं स्टेजवरचं, नंतर तो थांबवला जातो किंवा थांबतो. का रिपीट रिपीट रिपीट जो होतो तो प्रकार तो थांबला जातो. तसं तंत्रज्ञानला नाही, तंत्रज्ञ म्हातारा होईपर्यंत काम करतो. तर जर तुम्हाला अर्थजन करायचं असेल तर तुम्ही बॅक स्टेजला या. दुसरी गोष्ट, तुम्ही जर स्टेजला काम करत असाल तर तुम्हाला तुमचा स्वतःचा मेकअप करताच आला पाहिजे.
1: काय बोलतो याचं कारण?
0: काही अडचण येऊ शकते सर. उद्या एखाद्या वेळेस मेकअप वाला आला नाही तुमच्याकडे प्रयोगाला, तुम्ही त्याच्या भरोशावर थांबणार आहे का? शो तर करायचाच आहे ना तुम्हाला, तर ऍटलीस्ट तुम्हाला तुमचा बेस तरी करता आला पाहिजे. कॅरेक्टर मेकअप नका करू, पण बेस तर आला पाहिजे ना. दुसरी गोष्ट, स्वतःच काय चेहऱ्यावरचा भाग लपवायचा हे तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे समजा आता माझं नाक आहे, माझं नाक सेंटरला थोडं बसलेलं आहे पण ते स्टेजवर ते डबल दिसत, खालून ते डबल दिसत.
1: ओके, एनहान्स होतं.
0: हा, तर मग ते तुम्हाला सरळ करावंच लागतं मेकअप मध्ये. ते सरळ करता म्हणजे काय करता, तुम्ही त्याला आकार देता किंवा गाल खूप मोठे आहे माझे,
1: कटिंग
0: कटिंग मध्ये जाता तुम्ही, डोळे छोटे आहेत तुम्ही मोठे, अर्थात हा डोळे मोठे करणे ही अंधश्रद्धा आहे मेकअप म्हणच्या भाषेत सांगायच्यात. नाही होत तसं काही बाकीच्या गोष्टी, आणि खूप असा त्याच्यात फरक नाही पडत, थोडासा फरक पडतो पण तो छान दिसतो. ते ह्या गोष्टी ना प्रत्येक कलाकाराला करता आल्या पाहिजे स्वतःच्या स्वतःला.
1: आणि मेकअप मन म्हणून जे नाटक बसवणार आहेत, प्रोड्यूस करणार आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
0: मी एकच सांगेल की तुमची कॅपॅसिटी ग्रुपची, म्हणजे तुम्ही जे कलाकार घेत आहेत त्या ग्रुपची कॅपॅसिटी काय आहे, त्या हिशोबाने तुम्ही ती स्क्रिप्ट निवडा, नाही तर स्क्रिप्टचं पाणीपोत होतं. त्या हिशोबाने रोल द्या, कलाकाराची कॅपॅसिटी बघा, रोल द्या. मी माझ्या बाबतीत जर सांगितलं तुम्ही, तर मी ज्यावेळेस स्टेजला काम करत होतो त्यावेळेस एकांकिका स्पर्धा व्हायच्या कोपरगावला, आणि मी शिर्डीला आम्ही प्रयोग केला, तिथं सहा सात बक्षिसं घेतले, अभिनय वगैरे वगैरे सगळे बक्षिसं घेतले आणि कोपरगावला गेलो. मी ज्यावेळेस स्टेजवर गेलो, एक असा दरारा होता माझा स्टेजवरती का, मी स्टेजवर पाय ठेवल्यानंतर ऑडियन्स हसली तर समजायचं नाटक माझं सक्सेस झालं, नाही तर मी शिंदर. आणि त्या दिवशी त्या बक्षिसाची हवा माझ्या डोक्यात गेली. अभिनयाचं पहिलं प्राईज होतं मला सर, त्या बक्षिसाची हवा गेली. मी त्या दिवशी किरणराव बच्चे नापली नाशिकची केला, तो एक आमचा ग्रुप होता, मी शून्यात गेलेलो होतो सर, मला एकही डायलॉग आठवत नव्हतं.
1: काय बोलतोय?
0: एकही डायलॉग आठवत नव्हतं,
1: ब्लँक
0: ब्लँक पूर्ण ब्लँक होतो.
1: असंही होतं ना?
0: होतं, म्हणजे माझ्या बाबतीत आहे. त्या दिवसापासून मी शपथ खालेली, आजपर्यंत मी स्टेजवर काम केलं नाही, करणार नाही, करत नाही.
1: काय झालं असेल ना, एक नेमकं कारण आज विचार केला तर काय झालं?
0: आजच्या हिशोबाने जर धरलं सर तर माझ्या डोक्यात खूप हवा गेलेली होती त्या गोष्टीची.
1: त्याने काय झालं?
0: मला बक्षीस भेटलं होतं.
1: नाही नाही, त्याने डायलॉग न आठवण्याचं कारण काय? वेगळ्या मूड मध्ये होता त्यामुळे
0: तो सगळा तो मूड तो एक माहोल होता. कारण कोपरगाव ते शिर्डी मध्ये काय सात आठ किलो किंवा दहा किलोमीटरचं अंतर असेल, आम्ही बक्षीस घेऊन गेलो, लगेच रात्री तिथे प्रयोगाला गेलो, प्रयोगाला गेलो तिथं तोपर्यंत

0: कला करता येत झाला ना तरी मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा.
1: मंडळी, स्वतःचा मेकअप करता आला पाहिजे, चेहऱ्याचा सुद्धा आणि मनाचा सुद्धा, काय बोलता ना?
0: सर नक्की.
1: मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 2 47 26 27 वर. राम राम मंडळी, भेटूया.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर नाशिक.
4: या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायलेली ही गीतरचना आहे समीर यांची. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कस?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन.
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
0: परदेश या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
2: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
1: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
2: काय सांगतेस?
1: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
2: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
1: हो,
2: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800 10 876 आणि कल्पेश आचट 8800 16 406 या
3: क्रमांकावर. ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती. ऐकूया बाबूल या चित्रपटामधलं समीर यांचं गीत श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या आवाजात. संगीतकार आदेश श्रीवास्तव.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडई सावित्री अबेकसच्या कार्यक्रमात सध्या आपण टेलिफोनच्या माध्यमातून अनेक शिक्षकांची मुलाखत घेत आहोत आणि त्याच अनुषंगानं आज आपल्या इथे पुन्हा एकदा टेलिफोनच्याच माध्यमातून आपण ही मुलाखत घेतोय। आज आपण बोलतो आहोत श्वेता अकोले मॅडम यांच्याशी, ज्या आपल्याशी बोलतायत नाशिक आडगाव इथनंच। तर त्यांचा अबेकस बरोबरचा प्रवास जाणून घेऊया, त्याच्याही व्यतिरिक्त ते आणखीन काही करतायत का हे सुद्धा त्यांना आपण विचारूया। एकंदरच त्यांची ही जर्नी सगळी कशी सुरू आहे हे त्यांच्याच कडनं जाणून घेऊया। श्वेता ताई, खूप खूप स्वागत आहे त्याच्या कार्यक्रमात।
6: नमस्कार ताई। मी ऍक्च्युअली 3 वर्षापासून अबॅकस घेते आहे।
4: बर।
6: आणि माझा अबॅकसचा आणि माझा खूपच सुंदर प्रवास चालू आहे।
4: बर।
6: लग्ना अगोदर मी क्लासेस घेत होती मुलांचे, जसं BCS BCAच्या मुलांचे क्लासेस वगैरे मी घ्यायची, मॅथ्स हा सब्जेक्ट मी त्यांना शिकवायची। पण लग्नानंतर मुलं झाल्यानंतर मी ते कंटिन्यू नाही करू शकले, कारण त्यांचा पोर्शन खूप असतो, त्यांना वेळ खूप द्यायला लागतो। त्यामुळे मग मी एक सर्च करत होते की मी मुलांच्या टचमध्ये कशी राहू शकते, स्टुडंटशी मी कशी कनेक्ट होऊ शकते। मी थोडा सर्च केला आणि मला अबॅकसची माहिती मिळाली।
4: बर।
6: अबॅकस या कोर्सची माहिती मिळाली आणि मी त्याचं सर्च करत असताना मला ब्रेन ट्रेन एज्युकेशन बद्दल कळलं। मग मी थोडा अभ्यास केला की ब्रेन ट्रेन हे कसं काम करतं आहे। मग

0: त्यांचं मला त्यांचं काम फार आवडलं. मी ट्रेनिंग घेतलं आणि मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झाले. आणि एक खूप सांगायचं इतकं एक मला खूप छान वाटतं की मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. अप्रतिम खूपच सुंदर काम करत त्यांचे. त्यांचं पूर्ण लक्ष जे मुलांच्या भविष्याकडे असतं, मुलांनी कसं शिकलं पाहिजे पूर्ण लक्ष ते मुलांकडे देतात. मुलांना आपण जास्तीत जास्त आपण कसं देऊ शकतो, मुलांसाठी आपण अजून काय करू शकतो. म्हणजे अबॅकस व्यतिरिक्तच ब्रेन ट्रेन मध्ये आम्ही मुलांना वेदिक मॅथ शिकवतो. अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आम्ही त्यांच्याकडून करून घेतो.
1: बरोबर. अच्छा, मुळात आता आपण सांगितलं श्वेताताई की तुम्ही बीसीएस वगैरेच्या मुलांचे क्लासेस घेतलेत, तर मला हेच तुम्हाला सुरुवातीला विचारायचं आणखी नाही की मूळच्या तुम्ही कुठल्या आहात, म्हणजे लग्नाच्या आधी आपण दुसरी कुठे राहत होतात आणि आपलं शिक्षण काय?
0: काही नाही, मी नाशिकच आहे. माझं सासर आणि माही माझं दोघं पण नाशिकच आहे.
1: बर.
0: मी 10वी पर्यंतच शिक्षण नवरचना विद्यालय इथून घेतलंय. त्यानंतर 12वी पर्यंत आणि त्याच्या पुढचं शिक्षण मी हे KTHM कॉलेज इथून घेतलेलं आहे. घेतलं आहे. आणि त्यानंतर विशेष म्हणजे काही एक असं सांगायचं आहे मला की आपला हा जो मुलांना शिकवण्याचा जो प्रवास आहे, तर ह्या संदर्भात सांगण्याचं झालं असं तर माझे वडील आणि माझे सासरे, वडिलांना मी बाबा आणि सासऱ्यांना पप्पा आम्ही म्हणतो, तर माझे बाबा आणि माझे सासरे यांचं एक असं आहे की कुठल्याही मुलांचं पैशांसाठी शिक्षण राहायला नको. पैशांमुळे शिक्षण त्यांचं थांबू नये यासाठी त्यांनी नेहमी सगळ्यांना मदत केली. म्हणजे मी शाळेत असताना पण मी बघायची, मी मराठी मीडियम स्कूलमध्ये होती, बरेच स्टुडंट्स असे असायचे की ते नाही म्हणजे ती फी सुद्धा ते नाही पे करू शकत. तर त्यामुळे मग माझे बाबा बरेच मदत करायचे आणि माझे सासऱ्यांनी सुद्धा तशा प्रकारची मदत नेहमी सगळ्यांना केलेली आहे. तर त्यांची ही जी मदत करण्याचे जे नेचर आहे ते मला फार आवडतं आणि त्या मार्गाने जाण्याचा मार्ग मला प्रिंट इन एज्युकेशन मुळे मिळाला.
1: अच्छा.
0: म्हणजे मी तुम्हाला पहिले जसं सांगितलं की त्यांचं जे ऑर्गनाइज केलंय, त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या ऑर्गनाइज केल्या आहे हा पूर्णपणे सगळ्यांच्या हितासाठी आहे. त्याच्यामध्ये ब्रेन ट्रेनचं पूर्ण लक्ष मुलांकडे असतं. तर त्यामुळे मला ब्रेन ट्रेनमुळे त्यांच्या आदर्शावरती चालण्याचा मार्ग मला मिळाला. आणि मी सुद्धा काही तुम्हाला सांगते म्हणजे मला अगदी खूप आनंद होतो की मी कमीत कमी फीमध्ये जास्तीत जास्त मुलांपर्यंत अबॅकस पोहोचवलेलं आहे. माझ्याकडे सगळ्या स्तराचे मुलं आहेत. जो कोणी माझ्याकडे येतो मी त्यांना फीज मी खूप शेवटी सांगते की तुम्ही पहिले या माझ्याकडे क्लासला थांबा, तुम्हाला आवडतंय का ते बघा. मग तसा एक प्रवास होतो आणि माझं आणि माझ्या स्टुडंटचं एक खूप असं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. माझ्या स्टुडंट पर्यंतच नाही तर माझ्या पॅरेंट्सशी सुद्धा, स्टुडंट्सचे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याशी सुद्धा माझं खूप जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे.
1: बर बर, खूपच छान.
0: थोडं सांगायचं झालं ना काही मला तर अबॅकस हा एक काही पॅरेंट्सला अजूनही म्हणजे या माध्यमातून मी माझ्या बऱ्याच पॅरेंट्सला जे आपले आहेत श्रोते आहेत त्यांच्यापर्यंत एक थोडी माहिती मी देऊ इच्छिते की अबॅकस हा जगातला एक कॅल्क्युलेटर मानला जातो, जगातील पहिला कॅल्क्युलेटर मानला जातो आणि याचा इतिहास हा 2000 वर्षापूर्वीचा आहे.
1: बर बर.
0: तर त्याच्यामुळे हे इतका जुना आपल्याकडे इतिहास असलेली गोष्ट आपण नक्की मुलांना द्यायला हवी. आणि विशेष म्हणजे काय की मुलांना हे अभ्यास शिकवायला हवे. तर ह्याचे मी कारण आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की मुलांचा मॅथ्सची त्यांच्यामध्ये आवड निर्माण होते, त्यांचा स्क्रीन टाइम कमी होतो, त्यांचं कॅल्क्युलेशन हे फास्ट होतं, त्यांची निरीक्षण स्मरण शक्ती सुद्धा वाढते. आणि एका मॅथ्सची आवड जर त्यांची निर्माण झालेली आहे तर त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. मी ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण बघितले आणि अभ्यासाचा तणावही कमी होतो.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामध्ये ना एक व्हिज्युअल अरिथमॅटिक आहे आमच्या अभ्यासमध्ये, तर त्याच्यामुळे ना मुलांची कल्पना शक्ती वाढते. खूप छान त्यांना त्याचा फायदा होतो. तर मला सगळ्या पालकांना सांगायचं आहे की त्यांनी नक्की अबॅकस मुलांना शिकवावं, नक्की त्यांना हा कोर्स करू द्यावा.
1: बरोबर.
0: आणि एक विशेष म्हणजे मी एक अजून एक ह्याच्यामध्ये ऍड केलंय काही की आपले जे आजी आजोबा आहेत ना, आजी आजोबा ओके, की ज्यांना विरंगुळा म्हणून काही हवं आहे तर त्यांनी सुद्धा अबॅकस शिकावं.
1: बर. अरे वा.
0: मी हा तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की अबॅकसमुळे मी तुम्हाला म्हणते की स्मरण शक्ती खूप छान असते, कल्पना शक्ती वाढते. तर जे आपण म्हणतो ना की आजी आजोबांना ना विसरणे किंवा ह्या गोष्टींचा त्रास होतो
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास एक वेगळा आपण त्यांना त्याची मदत होऊ शकतो आणि एक विरंगुळा म्हणून नवीन काहीतरी शिकतो आहे याचा आनंद त्यांना मिळू शकतो.
1: अगदीच,
0: तर नक्की आपण हे सांगू शकतो सगळ्यांना की तुम्ही हे शिका म्हणून.
1: बरोबर बरोबर, खरंच खूप वेगवेगळे पैलू प्रत्येक शिक्षिकेने या अभ्यासाच्या संदर्भात या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना सांगितलेले आहे. हा आणखीन वेगळाच पैलू आणि नवीन सुरुवातीला तुम्ही मांडलात की अभ्यास फक्त मुलांपुरतं किंवा शिक्षकांपुरतं तरुणांपुरतं मर्यादित नाहीये, तर वृद्धांना सुद्धा स्मरणशक्तीचं संवर्धन त्यांचं चांगलं व्हावं त्याच्यासाठी सुद्धा एक खूप छान मेंदूचा असलेला व्यायाम आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांचा वेळही त्याच्यात जाऊ शकतो, त्यांना ते आवडूही शकतं आणि स्मरणशक्तीचा होणारा फायदा तो आणखीन वेगळा आहेच आहे. नक्कीच
0: नक्कीच नक्कीच.
1: श्वेतातही मला पुढे असं विचारायचं की अॅबॅकस हे फक्त तुम्ही ब्रेन ट्रेनच्या माध्यमात फक्त तुम्ही अॅबॅकस नाही शिकवत आहे, रोबोटिक्स वगैरे पण शिकवत आहात, शिवाय तो रुबिक क्यूब शिकवत आहात. जेव्हा तुम्ही स्वतः अशा गोष्टी नवीन शिकायला सुरुवात केली, शिक्षिकांनी म्हणा तुम्ही म्हणा, तुमचा अनुभव कसा होता? कारण आपण पूर्वी फक्त तो रुबिक क्यूब एक खेळण्याचं माध्यम म्हणून वापरत होतो पण त्याचं इतकं काही वेगळं असू शकतं हे आपल्याला फार नंतर कळतं. तर तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी शिकायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला तुम्हाला काही ते अवघड वाटलं का?
0: नाही ताई, ऍक्च्युली मी तुम्हाला म्हटलं ना की माझं कसं होतं की नाही मला आता काहीतरी स्टुडंटच्या मला शिकायचं म्हणजे मुलांबरोबर मला राहायचं आहे, मला त्यांच्या सान्निध्यात जायचं आहे पण कमीत कमी वेळामध्ये, म्हणजे कमी टाइम मी माझ्या मुलांना देऊन मी जे माझ्याकडे स्टुडंट्स असतील त्यांना मी तो टाइम देऊ शकतो. मला एक अबॅकस हे मला खूप खूप छान वाटला हा कोर्स, तर मी तो केला आणि मला माझ्यामध्ये इतका बदल झाला आहे की मला घरा व्यतिरिक्त मी अजून काहीतरी करते आहे.
1: बरोबर,
0: घर सांभाळून मी अजून काहीतरी करते आहे हा मला खूप वेगळा आनंद मिळतो. रोज माझ्याकडे मुलं येतात, त्यांचे काही अनुभव मी ऐकते, मी माझ्या काही गोष्टी त्यांना सांगते, म्हणजे अभ्यासापलीकडे जाऊन आम्ही अजून काहीतरी रोज शिकण्याचा प्रयत्न करतो.
1: बरोबर,
0: अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो हे मला त्यांना मी नेहमी रोज सांगत असते की आपण आज असं काहीतरी वेगळं बघूया किंवा असं आपण काहीतरी वेगळं करू शकतो. आपण रुबिक क्यूब सुद्धा एक खूप छान कोर्स आहे साई, ह्याच्यामध्ये मुलांची कसं आहे एक गोष्ट आहे की आता सध्याचं काय आहे की मुलांना वेळ मिळाला ना की मुलं टीव्ही बघणार नाहीतर मोबाईल हातात घेणार.
1: बरोबर,
0: टीव्ही किंवा मोबाईल, तर ह्याच्या व्यतिरिक्त मुलांना अभ्यासा व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता? अबॅकस करू शकता, तुम्ही रुबिक क्यूब सॉल्व्ह करू शकता. म्हणजे हे मल्टिपल चॉईसेस आपण त्यांच्या पुढे ठेवतोय त्याच्यामुळे आणि माझ्या मुलांमध्ये तर मला नक्की तो फरक मिळतोय ताई की अबॅकसमुळे माझ्या स्टुडंटचा स्क्रीन टाइम फार कमी झालेला आहे. पॅरेंट्स स्वतः मला सांगतात मी अबॅकस त्यांच्याकडे त्या पद्धतीने पोहोचवते की तुम्ही हे करायचं आहे, तुम्ही हे असं करायचं आहे, त्यांच्यात आवड निर्माण केली ना ताई की मुलं नक्की करतात.
1: अगदी,
0: आणि माझा स्वतःचा मुलगा सुद्धा अबॅकस करतो तर तो सुद्धा स्क्रीन टाइम त्याचंही कमी झालंय. मला त्याचा खूप आनंद आहे की
1: नक्की
0: म्हणून मी अगदी ठामपणे सांगते की मुलांना तुम्ही हे शिकवा, या गोष्टींपर्यंत तुम्ही मुलांना प्लॅटफॉर्म द्या.
1: बरोबर,
0: आणि एक काही हा विचार जो माझ्या मनात आला, माझ्या मनात मी करू शकते, मुलांना सांभाळून मी दुसरं काही अजून करू शकते, तर ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या मिस्टरांना देणार. कारण ते माझ्या मागे खंबीरपणे एकदम उभे राहिलेत की नाही तू आता काहीतरी कर, तू आता नवीन काहीतरी सुरू कर, तू करू शकतेस, तू मुलांना सांभाळून सुद्धा तू ह्या गोष्टी करू शकतेस. तर त्यांना म्हणजे त्यांचा मला 100% पाठिंबा असतो. आणि एक विशेष म्हणजे काही स्त्री पुरुष समानता प्रत्यक्षात कशी असावी हे त्यांच्याकडून मला पहिल्यांदा कळलं.
1: अच्छा,
0: प्रचंड सपोर्टिव्ह नेचर आहे, प्रचंड सपोर्टिव्ह नेचर. आणि अजून एक विशेष म्हणजे काय की प्रत्येक स्त्रीच्या मागे जर तिचा नवरा खंबीरपणे उभा राहिला ना तर त्या स्त्रीमध्ये आयुष्यात जे काही बदल होतात खरंच बघण्यासारखे असतात, हे मी माझ्यावरून सांगते.
1: नक्की नक्की.
0: आणि स्त्रियांनी त्यांच्या पायावरती उभं राहावं ही तितकीच काळाची गरज आहे.
1: अगदी,
0: म्हणजे ही खरोखर मुला स्त्रीने त्यांच्या पायावरती उभं राहिलंच पाहिजे. आणि घरातल्या मुलींबरोबर घरातल्या मुलांना सुद्धा जर घरकामी शिकवली आतापासून जर तुम्ही या गोष्टीला सुरुवात केली तर येणाऱ्या काळाला याची फार मदत होईल.
1: बरोबर आहे.
0: आणि स्त्री पुरुष समानता आपल्या घरातून सुरू होते, आपल्या मुलापासून आणि आपल्या मुलीपासून.
1: खरे खरे,
0: इथून आपण स्त्री पुरुष समानतेची सुरुवात करायची म्हणजे मग पुढे भविष्यात जे काही गोष्टी त्यांना हँडल करायच्या त्यांना ते फार सोपं जातं.
1: अगदीच अगदीच, खूप छान पद्धतीने तुमचे विचार तुम्ही सगळ्याच बाबतीत मांडले श्वेताताई, आणि खरोखर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही मुळातच तुमचे विचार खूप क्लिअर आणि काय म्हणूया स्पष्ट विचार आहेत, आणि अगदी खरे, जेव्हा आपण स्वतःच्या विचारांवरती ठाम राहून जेव्हा काही नवीन काही करायला जातो तेव्हा त्याचे रिझल्ट अर्थातच उत्तमच मिळत असतात. शिवाय कुटुंबाची साथ सुद्धा महत्वाची असते, त्याचंही सुद्धा तुम्ही महत्व.
0: कुटुंब माझ्या सासूबाई आणि माझी आई ह्या ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांनी इतकं छान मला सगळ्या गोष्टींसाठी पॉझिटिव्ह विचार दिला. कारण माझी मुलगी खूप छोटी होती जेव्हा मी अभ्यासाची क्लासेस सुरू केली, तर तेव्हा आई तिला क्लासमध्ये घेऊन बसणार माझ्याजवळ, ते तिला शिकवणार, ते तिला सांभाळणार, फिरायला घेऊन जाणार. म्हणजे फॅमिली सपोर्ट, मी तुम्हाला म्हटलं ना ताई, म्हणजे फॅमिली सपोर्ट हा स्त्रीसाठी खूप महत्वाचा आहे. मी अगदी ठामपणे ही गोष्ट सांगते की स्त्रियांच्या मागे प्रत्येक कुटुंबाने ठामपणे उभं राहिलं पाहिजे.
1: बरोबर,
0: अगदी. त्याच्याशिवाय म्हणजे आपण म्हणतो ती गरजच आहे ताई. कुटुंब उभं राहिलं ना की एक स्त्री वेगळ्या प्रकारे उभरून येते बाहेर.
1: अगदी.
0: आणि एक काही नेहमी आपण ऐकतो की एक मुलगा शिकला ना तर एक व्यक्ती शिकते, पण जर एक घरातली स्त्री शिकली, एक मुलगी शिकली, तर ती अख्ख्या कुटुंबाला शिकवते.
1: बरोबर.
0: तर मी नेहमी सगळ्यांना सांगते की मी यात एक नवीन एक ऍड केलंय ते की एका एका मुलीने जर प्रगतीशील विचार केला तर ती स्वतः एक उत्तम व्यक्ती होते.
1: बरोबर.
0: पण जर एका मुलाने, घरातल्या एका मुलाने, एखाद्या पुरुषाने जर एखादा प्रगतीशील विचार केला तर तो संपूर्ण कुटुंबाला त्या मार्गाने नेतो. पूर्ण कुटुंबाला, घरातल्या सगळ्या स्त्रिया, घरातलं अख्खं कुटुंब हे पूर्ण त्या प्रगतीशील मार्गाने जातो. तर याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देते ताई की आमचे ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे जे नरेंद्र सर आहेत ना, तर हे उत्तम उदाहरण आहे की आमचे सर नेहमी प्रगतीशील विचाराने पुढे जात असतात. त्यामुळे ते आम्ही आमच्या पूर्ण कुटुंबाला, म्हणजे आम्ही जितक्या पण टीचर आहोत ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या, सगळ्यांना त्या विचारांनी ते पुढे घेऊन जातात. आणि आम्ही पुढे जात असताना अजून आमच्या चार ताईंना सुद्धा आम्ही पुढे नेतो.
1: बरोबर.
0: आम्ही त्याच्या, आमचा हा प्रवास उत्तम आणि उत्तम सुरू आहे आणि तो सुरू राहणार.
1: अगदी.
0: आमचं एक ध्येय ताई की शिका, शिकवा, शिकत राहा, हा ध्यास सगळ्यांनी पाळला पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही हा संवाद साधत आहात श्वेताताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच तुमच्याकडचे विद्यार्थी सुद्धा तितकंच उत्तम रिझल्ट देत असतील, स्वतः त्याचा अनुभव घेत असतील. आता किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे?
0: काही माझ्याकडे आता, मी 3 वर्षापासून अभ्यासाची क्लासेस घेते. आता माझे जे स्टुडंट्स आहेत, एक 40 स्टुडंट्स मी सध्या शिकवते आहे आणि टोटल स्टुडंट माझे 60 आहेत. माझ्या म्हणजे 60 स्टुडंट आणि मी, असा आमचा प्रवास चालू आहे.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या संपूर्ण प्रवासामध्ये. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण समजावून सांगितलं, मांडून दाखवलात, आणि त्याच्यामुळे खरंच खूप छान पद्धतीनं हा संवाद रंगत गेला. आणि खरोखरच तुम्हाला खूप खूप मी शुभेच्छा देते. ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी सांभाळून घेत आहात, तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी आहे, प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी, प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी तिचं कुटुंब जर ठामपणे उभं राहिलं तर कुठलेही जे होणारे परिणाम असतात ते चांगलेच असतात असं आपण म्हणूया. आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबाला एक नवीन दिशा मिळत असते. मुळात एकमेकांबरोबर राहिल्यामुळेच काही गोष्टी समान पद्धतीने समजून जातात, समजतात, आणि त्याच्यामुळेच कुटुंब खऱ्या अर्थानं, जसं तुम्ही म्हणालात की ते उभारी घेतं, स्वतःची एक वेगळी ओळख सिद्ध करत असतं. आणि जेव्हा असं कुटुंब समाजात असतं तेव्हा नक्कीच अशा कुटुंबांची साखळी तयार व्हायला मदत होते, आणि ही साखळीच एक उत्तम समाज निर्माण करू शकतो असं आपण इथं म्हणूया. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुम्ही खूप छान विचार तुमचे मांडले.
0: मला पण तुम्ही हा इतका सुंदर प्लॅटफॉर्म मिळालाय की माझे विचार तुम्हा सगळ्यांपर्यंत, सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, आमच्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे धन्यवाद करते आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचे धन्यवाद की ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवण्याचा, मला इथपर्यंत पोहोचवण्याच्या माझ्या प्रवासामध्ये मला अगदी सपोर्ट केला आहे. आणि ताई, एक मी नेहमी सांगते, बोलत असते, आणि माझा फार एक आवडता 4 लाईन्स आहेत, मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते.
1: नक्की नक्की.
0: की शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, शिक्षण म्हणजे फक्त केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जगण्याचे खरे तंत्र आहे.
1: बरोबर.
0: अज्ञानाच्या अंधाराला दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे हे एक शस्त्र आहे. पुस्तकातील ज्ञानाच्या पलीकडे, पुस्तकातील ज्ञानाच्या पलीकडे माणूसकी शिकवणारे हे एक माध्यम आहे. संस्काराच्या शिजोरीला सोबत घेऊन उज्ज्वल भविष्याकडे नेणारा हा एक मार्ग आहे. उज्ज्वल भविष्याकडे नेणारा हा एक मार्ग आहे. त्यामुळे सगळ्यांनी मी सांगते की शिका, शिकवा, शिकत राहा आणि सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार करा.
1: अगदीच अगदीच, खरोखर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमच्या हसण्यातनं एक नवीन उमेद, नवीन उत्साह आणि एक वेगळं चैतन्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळीकडे पसरणार आहे. जितक्याही श्रोत्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे त्या सगळ्याच्या श्रोत्यांना एक नवीन काहीतरी ऐकल्याचं समाधान या मुलाखतीतनं मिळणार आहे, मी नक्कीच सांगू शकते. आणि मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. तुम्ही आज वेळ काढलात, इतकी छान ही मुलाखत आपली झाली, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते.
0: थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.

पुणे चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. आखरी बाजी या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अमित कुमार आणि साधना सरगम यांच्या आवाजात.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
4: बॉर्डर। चित्रा आणि हरिहरन यांनी गायलेलं बॉम्बे ह्या चित्रपटामधलं मेहबूब यांची गीतरचना संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. आशा भोसले यांच्या आवाजात हिंदीवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे उषा खंदा यांनी आणि हे गीत आहे आप तो ऐसे ना थे या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर. विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: चोरों की बारात या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आनंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत दयावान या चित्रपटामधलं, कविता कृष्णमूर्ती आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पैलेलाल.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मेरी जान,
3: आपकी फरमाइश.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी मंत्र हॉटेल पासून.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: ले जाए।
1: वोल्टास मैक्स क्लीन वॉशिंग मशीन, इसका डायनावॉल पल्सेटर जिद्दी मैल को भी बाहर निकाले।
2: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृह उद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये।
3: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते।
2: खरं की काय?
3: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%।
2: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे, मी आजच तिला कळवते।
3: नक्की कळव। याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर।

0: मग ते आमच्या शाळेत धावती काश्यांना भेट द्यायला आले आणि म्हणे तुमच्या मी अडचणी समजून घेतो तर त्यावर आपण काहीतरी उपाय काढू. मग ते आले आमच्या शाळेत आणि त्यावेळेला त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करतानाच त्यांनी आम्हाला मला सांगितलं की स्पोकन इंग्लिश या कार्यक्रमाविषयी सखोल माहिती सांगितली आणि तुम्ही हे चॅलेंज स्वीकारू शकता, तुम्ही ऍक्टिव्ह आहात. म्हटलं सर हे ग्रामीण भागातले मुलं आहेत, आदिवासी भागातले आहेत, मग हे लाजरे बुजरे मुलं एवढं इंग्रजीतून बोलू शकतील का? हे मला पण माझ्यासाठी पण एक आव्हानच होतं आणि विद्यार्थ्यांसाठी पण होतं. मग त्यावेळेला नेमकं असं झालं की गाळ्या सर म्हटले की मॅडम तुम्ही प्रयत्न तर करा,
1: हो
0: म्हणजे मला पुरस्कार मिळेल ही माझी अपेक्षाच नव्हती आणि मी ते ठेवून कामच केलेलं नाही अर्थातच. मम्मी म्हटलं चला आपण एवढे उपक्रम राबवत असतो त्यातलाच हा एक उपक्रम आपण राबवून बघू. मग मी स्पोकन इंग्लिश हा प्रोग्राम राबवण्याचं चॅलेंज जे होतं 6 चॅलेंज ते स्वीकारले आणि ते आव्हान स्वीकारल्यानंतर मग विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला, त्यांना त्याविषयी माहिती दिली आणि ते मुलं अगोदर थोडं फार का असे ना इंग्रजी बोलतच होते
1: बरोबर,
0: त्यांना अजिबात येत नव्हतं असं नव्हतं, येत होतं परंतु तोडकं मोडकं का असे ना ते प्रयत्न करायला लागले. आणि मग मी त्यांना या चॅलेंज विषयी सांगितल्यानंतर ते म्हणायला लागले की मॅडम आपण हे कसं करणार. मग त्यांना आम्हाला जे एक पहिलं चॅलेंज होतं तर ते होतं माय फॅमिली, मग हे पूर्ण करताना तर त्यांना माहिती असतं की आपले ब्रदर सिस्टर मदर फादर हे एवढं ते सांगू शकतात, टीचर स्कूल. मग त्यावेळेला त्यांच्याशी बोलता बोलता पहिल्यांदा काही मुलांनी मराठीतून उत्तरं दिली, काहींनी इंग्रजीतून दिली, बोलण्याचा प्रयत्न केला आणि एक महिना हे असा उपक्रम राबवल्यानंतर जेव्हा चॅलेंज कम्प्लीट करून ते आम्हाला विनोबाला टाकण्याचं आव्हान होतं ते पूर्ण करण्यासाठी मग मी त्या मुलांशी एक महिन्यानंतर तो उपक्रम घेतला आणि त्या मुलांनी खूप सुंदर अशा पद्धतीने ते चॅलेंज पूर्ण केलं मॅडम.
1: वा, मुलांमध्ये अर्थातच हेल्दी कॉम्पिटिशन आता निर्माण झाली असेल.
0: हो नक्कीच मॅडम, की स्वयंप्रेरणेने आमचे मुलं पुढे यायला लागले आता.
1: हो हो,
0: ते म्हणतात मॅडम मी पण घेऊ का, मॅडम मी पण घेऊ का आपलं स्पोकन इंग्लिश कार्यक्रम कधी पेल बी कधी, असं त्यांना उत्सुकता असते त्याच्यामुळे ते नेहमी प्रयत्न करत असतात.
1: आणि एकंदरीतच हा सगळा प्रवास ऐकताना खरंच खूप छान वाटतंय की जी शिक्षणापासून वंचित असलेली मुलं होती ती आता मुख्य प्रवाहात यायला लागली आहे आणि जी काळाची गरज आहे ती म्हणजे इंग्रजी भाषा शिकणं, इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व मिळवणं, ह्याच्यात सुद्धा आता आपली मुलं कुठे मागे नाहीयेत. हे सगळं ऐकत असताना नक्कीच या गोष्टीचं समाधान वाटतंय आणि खूप छान वाटतंय. तर बऱ्याच वेळेला आपल्याकडे विनोबा ऍपच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित केलं जातं आणि शैक्षणिक साहित्य सुद्धा मिळतं असं अनेक शिक्षकांनी याबद्दल सांगितलेलं आहे, तर तुमचा याबद्दलचा अनुभव कसा आहे आणि कोणकोणतं शैक्षणिक साहित्य आतापर्यंत आपल्याला मिळालंय?
0: माझ्या पोस्ट मॅडम क्लस्टर लेवलला आल्या आणि 2 ब्लॉक लेवलला आल्या आणि त्यातल्याच एका ब्लॉक लेवलच्या पोस्टसाठी सुरुवातीला ब्लॉक लेवलला काही साहित्य मिळत नव्हतं, तर त्यावेळेला मला पहिल्यांदा आता जानेवारी महिन्याची माझी पोस्ट ऑफ मंथ आली आणि त्यावेळेला ब्लॉक लेवलला ऑइल कलरचे बॉक्स मिळाले आणि ते आमच्या विद्यार्थ्यांना सहजच द्यायचे नाहीत म्हणून मी काय केलं की 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन होता त्या दिवशी आम्ही शाळेतच कार्यक्रम घेतला आणि कार्यक्रमामध्ये मी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धांमध्ये जो पहिला नंबर आलेला असेल विद्यार्थी त्याला ते बक्षीस दिलं.
1: बर,
0: त्याचा आनंद खूप झाला विद्यार्थ्यांना.
1: वा, म्हणजे हे खूपच छान उपक्रम तुम्ही राबवला. तुम्हाला राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे 2017-18 सालचा आणि हे सांगताना मला श्रोत्यांना खरंच खूप आनंद होतोय. पण तो नक्की कुठल्या कन्सेप्टसाठी मिळाला आणि ह्याविषयी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल.
0: राज्य शासनाचा पुरस्कार हा मिळाला पण तो असा नक्की कोणत्या कन्सेप्टवर नव्हता.
1: बरं,
0: त्याच्यात जे निकष असतात ते निकष पूर्ण केल्यानंतर आणि जे गुणवंत असतील जे एक प्राधान्याने त्यांना प्रथम क्रमांक म्हणजे मार्कांमध्ये मिळालेला असेल तर त्या शिक्षकांना तो पुरस्कार दिला जातो आणि मला आदिवासी भागातला हा पुरस्कार मिळालेला.
1: बर बर,
0: त्याच्यामध्ये माझे पुस्तक प्रकाशित होते, लोकसहभाग होता, लोकसहभागातून आपली शाळा समृद्धीकरण ते होतं, नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता होती.
1: अच्छा,
0: असे जे कार्यक्रम होते
1: सर्वांगीण हा क्रायटेरिया होता आणि त्याच्यात तुम्हाला हा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तुम्हाला जिल्हा परिषदेचा सुद्धा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि 2-2 तुम्हाला पुरस्कार आदर्श शिक्षकाचे मिळाले. त्या व्यतिरिक्त सुद्धा साधारण 50 पुरस्कार मॅडमला मिळालेले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या पुरस्काराविषयी काय सांगाल?
0: तो मुलींच्या शिक्षणासाठी सहभागी म्हणून जास्तीत जास्त कार्य मुलींच्या शिक्षणासाठी केलेला असेल

0: तर त्या आधारित आणि इतरही उपक्रम घेतलेले होते त्यावर आधारित मला तो सुरुवातच त्या पुरस्काराची माझ्यापासून झाली मॅडम.
1: बर
0: 2014-15 सालापासून सावित्रीबाई फुले थोर समाजसुधारक हा पुरस्कार आदर्श शिक्षिका म्हणून आपल्या नाशिक जेडपीतून दिला जातो.
1: वा, साधारण एक 28 वर्षाच्या प्रवासाची इतकी मोठी अनुभवांची शिदोरी आणि 50 अधिक आदर्श शिक्षकाचे पुरस्कार आणि इतक्या लहान मुलांमध्ये रमणाऱ्या ह्या शिक्षिका या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर त्यांनी 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित केली, ती म्हणजे त्या स्वतः उत्कृष्ट अशा कवयित्री आहेत, त्याचबरोबर त्या चारोळीचं लेखन सुद्धा करतात. तर त्यांची स्वतःची अशी 2 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहे. तर कवयित्री हा प्रवास कधी सुरू झाला?
0: वाचनानेच हा प्रवास सुरू झाला मॅडम. आवड असली की सवड निर्माण होते अर्थातच. आणि हा माझा प्रवास 2004 पासून सुरू झाला मॅडम.
1: बर, आणि अशी कुठली घटना घडली आठवते का की तुम्हाला कवितेतून व्यक्त व्हावं असं वाटलं?
0: भरपूर कविता होत्या की मनातली जी आपली खंत असते, जी वेदना असेल, काहीतरी वास्तव असेल, ते आपल्या चित्रातून किंवा याच्यातून कागदावर उमटत असतं.
1: बर, आणि कोणकोणत्या विषयांवरती आतापर्यंत आपण लेखन केलंय?
0: सामाजिक विषय असतील, वृक्षारोपण असेल किंवा शाळेविषयी असतील अशा माझ्या कविता आहेत. खेड्यातलं ग्रामीण जीवन मी अनुभवलेलं असल्यामुळे, वडील पण शिक्षक होते, आम्ही ग्रामीण भागात राहिलेलो आहोत आणि मग त्यामुळे ते वास्तव जीवन कसं असतं त्यावर आधारित माझ्या कविता आहेत.
1: बर, आपण तुमची एक कविता शेवटी नक्की ऐकणार आहोत, पण त्याआधी मी पुन्हा एकदा विनोबा ऍप वरती येते की तुम्ही आपल्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता की विनोबा ऍप मुळे शिक्षक म्हणून तुम्हाला काय सहकार्य झालं आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन करत असताना विद्यार्थ्यांमध्ये कशा सुधारणा होत गेल्या, त्यांची कशी प्रगती झाली, याविषयी काय सांगाल?
0: सर्वात अगोदर सांगते मॅडम आनंदाने की माझ्या आता हे चॅलेंज पूर्ण करत असताना जे 6 चॅलेंज होते, टेलिंग स्टोरी होतं शेवटचं, अबाउट माय सेल्फ असेल, माय फॅमिली असेल, माय स्कूल असेल, अबाउट देम सेल्फ होतं, तर त्यावर जेव्हा मुलं बोलायला लागली आणि विशेष म्हणजे अबाउट माय सेल्फ सांगताना शाळेमध्ये वर्गनिहाय परिपाठ होतो, म्हणजे दररोज वेगवेगळ्या वर्गाने परिपाठ घ्यायचा.
1: बर,
0: तर त्या परिपाठामध्ये जेव्हा हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एवढं बोलू शकतात, आमच्या वर्गात सुद्धा ती कॉम्पिटिशनच लागली 3री आणि 5वीच्या विद्यार्थ्यांमध्ये, तर त्यावेळेला बोलताना त्या मुलांना आनंद होत होता आणि ते बघूनच इतर मुलं सुद्धा म्हणायला लागले की आपणही का नाही सांगू शकत परिपाठामध्ये. जे मुलं बोलत होते ते परिपाठामध्ये अबाउट माय सेल्फ सांगायला लागले. त्यानंतर मग मुलांनाही प्रेरणा मिळाली आणि इतरही वर्गांमधले मुलं अबाउट माय सेल्फ सांगतात आजही प्रेरणा त्या मुलांमध्ये. आणि स्वयंप्रेरणेने खास नमूद करावीशी अशी गोष्ट आहे की आदिवासी वाडी आमच्या गावाजवळच आहे मेंगाळवाडी म्हणून, तिथली एक विद्यार्थिनी येते मॅडम.
1: बर,
0: 5वीला मागच्या वर्षी म्हणजे ती दाखल झाली 5वीला माझ्याकडे, त्यावेळेला ती लाजरी बुजरी, थोडस कमी बोलणारी, शांत स्वभाव, अबोल होती. तर तिने जेव्हा हे वर्गातलं बघितल्यानंतर तिला सुद्धा ती प्रेरणा मिळाली आणि ती लगेच म्हणायला लागली, मॅडम मी पण बोलू का? म्हटलं बोल, तू बोलली पाहिजे, ह्याच्यातच मला खूप आनंद होणार आहे. मग तिने तोडकं मोडकं का असे ना पहिल्या दिवशी बोलण्याचा वर्गात माझ्या समोर येऊन बोलून दाखवलं. नंतर ती म्हणते, मॅडम मी ना घरी बघेल बरं काही, घरी बोलेल, घरी पाठ करेल. म्हटलं कर. आणि तिने दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या वर्गाचा परिपाठ होता त्यावेळेला ती इंग्रजीतून खाडखाड बोलली मॅडम, त्यावेळेला खरोखरच मला खूप आनंद झाला की हीच आपल्या कामाची पावती. असं ती शीतल जेव्हा वर्गात बोलायला लागली त्यावेळेला मला पण आनंद झाला आणि ती एवढ्यावरच थांबली नाही की मला आता अबाउट माय सेल्फ येतो म्हणून मी थांबायला पाहिजे. तर तिने जेव्हा 5वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातली स्टोरी होती ती सुरुवातीला 8 कंटिन्यू वाचत होती, तिला मी एकही अभ्यास दिला का ग शीतल काय करते, मॅडम मी स्टोरी वाचते, मॅडम मी स्टोरी वाच. म्हटलं वाच. मग तिने 8व्या दिवशी मला जेव्हा ती स्टोरी खाडखाड वाचून दाखवली त्यावेळेला मला खरोखरच आनंद झाला की ही मुलगी बोलण्याचा तर प्रयत्न करतच होती परंतु आता वाचण्याचा सुद्धा करते.
1: वा,
0: म्हणजे ही आदिवासी विद्यार्थिनीमध्ये हा बदल झालेला माझ्या शाळेतला, माझ्या वर्गातला, हा मी वास्तव अनुभवलेला.
1: वा वा, खरंच खूप छान आणि खूप कौतुक आहे तुमचं. आणि शिक्षक हे कायमच विद्यार्थी घडवत असतात, तर विद्यार्थी घडवणं म्हणजे काय असतं हे गेले काही दिवस मी अनुभवती आहे आपल्यासारख्या अनेक शिक्षकांना भेटल्यामुळे, त्यांचा सगळा प्रवास जाणून घेतल्यामुळे, आणि अर्थातच आपले श्रोते सुद्धा हे सगळं ऐकत आहेत. आणि आपल्या प्रत्येकालाच सगळ्या शिक्षकांचा अभिमान वाटत असणार आहे यात काही शंका नाही, आणि तुमचं सुद्धा खूप मनपूर्वक कौतुक आहे.
0: थँक्यू मॅडम.
1: तर आज जाता जाता तुमच्याकडून आम्हाला एक छानशी कविता ऐकायची.
0: आता आपला कार्यक्रमच होता मॅडम विनोबा मने.
1: हा,
0: तर ह्या विनोबा मनेवरच मी कविता एक सादर करणार आहे आपल्या पुढे.
1: नक्कीच.
0: आणि त्या अगोदर एक सांगेल की विनोबा ऍप हे खरोखरच छान आहे. इतर शिक्षकांकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि आपल्याकडूनही दुसऱ्यांना मिळत असते. यात जे चांगलं असेल ते आपण पटकन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो उपक्रम आपण ज्यावेळेला शाळेत राबवतो त्यावेळेला तो नक्कीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असतो. स्पोकन इंग्लिश मधून किंवा स्पेल बी मधून आमचे विद्यार्थी आज पुढे जात आहेत हा मला खरोखरच आनंद आहे. आणि अजून आजही मे महिन्याची जरी सुट्टी असेल तरी सुद्धा आमच्या शाळेतले विद्यार्थी, माझ्या वर्गातले विद्यार्थी स्पेल बी या प्रोग्राम मध्ये भाग घेत आहेत.
1: बर बर.
0: दर आठवड्याला ते स्पेलिंग पाठांतर करून पाठवत आहे.
1: छान,
0: ही नक्की आनंदाची बाब.
1: खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे.
0: आता कविता सादर करू?
1: हो नक्की.
0: कवितेचं शीर्षक आहे विनोबा मने. विनोबा मने मी सर्वांसाठी तत्पर, विनोबा मने मी सर्वांसाठी तत्पर, पोस्ट शेअर करून इतरांनाही लाईक कर, पोस्ट शेअर करून इतरांनाही लाईक कर. शिक्षकांसाठी मी आहे एक खुले व्यासपीठ, शिक्षकांसाठी मी आहे एक खुले व्यासपीठ, बेस्ट उपक्रमांबरोबर करतो विद्यार्थ्यांना देतो बक्षिसाची भेट, विद्यार्थ्यांना देतो बक्षिसांची भेट. स्पेलिंग बी स्पोकन इंग्लिश, स्पेलिंग बी स्पोकन इंग्लिश इतरही उपक्रमांची होते संगत, शाळेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वाढे रंगत, शाळेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वाढे रंगत. म्हणूनच करा विनोबाचा वापर, म्हणूनच करा विनोबाचा वापर, शेअर करा आणि लाईक करा एकमेकास, शेअर करा आणि लाईक करा एकमेकास. सन्मानपत्राने कौतुकाची मिळते थाप, बक्षीस मिळते मात्र हमकास. सन्मानपत्राने कौतुकाची मिळते थाप, बक्षीस मिळते मात्र हमकास, मात्र हमकास.
1: वा
0: धन्यवाद.
1: वा खूप छान. आणि इतकी उत्स्फूर्त कविता आपण लिहिलीत आणि अगदी साजिशी अशी विनोबा ॲपसाठी असणारी ही कविता आहे, तर ऐकून नक्की छान वाटत. धन्यवाद तुम्ही आज इथे आलात, इतका वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या आणि हा आतापर्यंतचा सगळा प्रवास उलगडून दाखवला. आपण खरोखरीच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहात, एक कवयित्री. चारोळी लिहिणं, कविता लिहिणं हे खरंच खूप अवघड काम आहे आणि एक आदर्श शिक्षिका म्हणून अनेक वेळा आपल्याला सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. गेली 28 वर्ष अविरतपणे विद्यार्थी घडवणं श्रोते हो ही खरंच छोटी गोष्ट नाही. आपण एक अख्खी पिढी घडवत असतो, त्यामुळे आपल्याकडे आपल्यावरती अतिशय मोठी जबाबदारी असते आणि लहान मुलं ही अतिशय अगदी मातीच्या गोळ्यासारखी असतात आणि त्यांना उत्कृष्ट असं सुबक आकारात घडवणं खायचं काम नाही. त्यामुळे ह्या अशा विद्यार्थी प्रिय, कष्टाळू आणि अष्टपैलू अशा व्यक्तिमत्व असलेल्या सौ विद्या पाटील मॅडम आज आपल्याकडे आल्या. त्यांनी आपल्याशी इतका छान संवाद साधला आणि खरोखरच विनोबा भणेंनी त्यांची आपली आपल्याशी ओळख करून दिली. तर विनोबाचे सुद्धा मी आभार मानते आणि त्या सुद्धा इथे आल्या त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते.
0: शेवटी मॅडम एक जाता जाता सांगते, या सर्व यशा मागे ही जरी पोस्ट माझ्या आज जिल्हा स्तरापर्यंत पोहोचलेली आहे, त्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचा महत्वाचा वाटा आहे आणि त्या विद्यार्थ्यांमुळेच मी हे चॅलेंज पूर्ण केले आणि मला शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांचंही सहकार्य आहे, म्हणूनच हा प्रोग्राम यशस्वी होऊ शकला. आणि त्याचबरोबर आमचे अधिकारी, मार्गदर्शन करणारे, आमच्यासाठी प्रेरणास्थान असणारे आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय निलेश पाटील साहेब, आमचे विस्तार अधिकारी आदरणीय ऐरे साहेब आणि आमच्या केंद्र प्रमुख मॅडम नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने हा माझा प्रवास असाच चालू आहे आणि तो चालूच राहणार एवढी मात्र मी खात्री देते. आणि तुम्ही मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्यासाठी रेडिओ विश्वास आणि तुमचे सुद्धा आभार व्यक्त करते. आणि विनोबा म्हणे या कार्यक्रमाचे सुद्धा मी आभार, धन्यवाद विनोबा टीम. आणि खास करून आभार व्यक्त करायचे म्हणजे तर जिल्हा समन्वयक घायाळ सर यांचे आभार व्यक्त करते.
1: थँक्यू मॅडम.
0: थँक्यू. तुझे आभार श्रद्धा.
1: नाही नक्कीच, तुमच्या सगळ्यांकडून प्रेरणा मिळण्यासारखंच तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, भेटूया पुढच्या भागात अशाच एका अवलिया शिक्षकांसोबत. तोपर्यंत तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
0: थँक्यू मॅडम.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
3: आपण ऐकताय रेडिओ विश्वास। आपल्यासोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। बेमिसाल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत। हे गीत गायलं आहे किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी मंत्र हॉटेल पासून.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तोप नाही का ते मराठी.
1: हा अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल नक्की. ओके
2: ना.

0: हॅलो
1: हॅलो
0: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार सर, बोला.
0: हा, मी जुने श्रीगोदन राजू डिंगोरे बोलतो. फरमाईश घ्या.
1: हा, सांगा ना फरमाईश.
0: हा, त्याचं नाव आहे कच्चे धागे.
1: कच्चे धागे?
0: हा, जुना कच्चे धागे. त्यातलं ते मेरे बचपन तू जा चला जा.
1: अच्छा,
0: अलग लक्षात ठेवा.
1: हो हो हो,
0: ठीक आहे, धन्यवाद.
1: ओके सर.

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ बोला।
1: रेडियो विश्वास,
0: वो रेडियो विश्वास बोला।
1: आम्हाला गाणं द्यायचं होतं.
0: बर बर, कुठला ऐकायचंय?
1: ते तुमचं आमचं दमलं पिक्चर मधलं झाल्या तिन्ही सांधा,
0: बर बर बर, चालेल चालेल,
1: ते
0: ठीक आहे।
1: नाव घ्या ना.
0: हो, सांगा ना।
1: राजेंद्र काळे,
0: बर
1: सुजाता काळे.
0: बर बर,
1: ठीक
0: हो हो चालेल, धन्यवाद।
1: आहे, चालेल.

0: हॅलो हॅलो देविका ताई.
1: हो बोला बोला.
0: मी वडेहून पूजा केळकर बोलतीये.
1: बोला बोला.
0: मला गाणं घ्यायचं होतं एक.
1: बर कुठलं ऐकायचंय?
0: ते देवीचं सांग ना देवी माझ्या भावाला हे गाणं ऐकायचं होतं मला.
1: बर चालेल चालेल ठीक आहे.
0: कशा तुम्ही? बरे आहे?
1: हो हो तुम्ही कशा आहात?
0: आम्ही बरो आहोत.
1: बर बर चालेल चालेल ठीक आहे नक्की ऐकूया.
0: हो चालेल.
1: हो हो धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो,
1: बोलो पाचन।
0: हाँ बोला ना।
1: हमारे गांधी गाने जी तो समझे।
0: हाँ कुठला
1: वो पिक्चरचे गाने?
0: बर त्यातलं कुठलं?
1: ती ती खुशी असतात ती।
0: बर बर चालेल चालेल ठीक आहे। हो नक्की नक्की
1: ती खुशी असतात ती आपण ते गुजर आज।
0: अच्छा अच्छा आलं लक्षात।
1: धन्यवाद।
0: हो धन्यवाद।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे

खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा, सादरकर्त्या प्रांजली आफळे, दर मंगळवारी दुपारी 1:00 आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11:00। तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल
1: पुन्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंट

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो, विलास कोडी म्हणतो राहू दिली पासून.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: अच्छा अच्छा, बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो, ठीक आहे ठीक आहे, चालेल.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजले रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभम कृती आणि स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा. संवादक रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 आपण ऐकणार आहात कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या कविता गायथाने. रात्री 11 आपकी फरमाइश या फोन इन कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत. 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार. सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत. 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल. संवादक पद्मकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो रूपरेषा आपण ऐकली आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा. श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो. सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का. श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे. श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरी ताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 49.

0: श्रोते हो, जगात धन्य झालेल्या दासाचे जीवनात समाजात आचरण कसे असते हे या श्लोकात सांगताना येथे पुन्हा पहिल्या दोन चरणात सदा हा सातत्य दर्शवणारा शब्द योजला आहे. सदा बोलण्यासारखे चालत आहे या आचरणाबद्दल समर्थांनी दासबोधातही सांगितले आहे. हा गुण जसा परमार्थात तसा सामाजिक जीवनातही उपयुक्त आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले या तुकोबांच्या अभंग चरणाप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात आचरण करणारे फारच थोडे जण असतात. राजकारणी व्यक्ती तर बोलाचीच कढी बोलाचाच भात अशी आश्वासनांची खैरात करतात. तर कित्येक समाज प्रतिष्ठित लोक बोले ब्रह्मज्ञान परी तो कोरडे पाषाण असे वागतात. म्हणून समर्थ बोलणे एक चालणे एक या नाव हीन विवेक असे दासबोधात म्हणतात. परंतु संत जो उपदेश लोकांना करतात तो ते प्रत्यक्ष जगत असतात. बोलण्यासारखे चालत आहे याचे दोन अर्थ आहेत बरं का. एक म्हणजे लोकांनी आपल्या पश्चात आपल्याबद्दल चांगले बोलावे असं आचरण ठेवणे आणि दुसरं म्हणजे जसे बोलतो तसेच प्रत्यक्ष आचरण करणे. त्यातही अधिकृती मग भाषण असं असावं. आधी केले मग सांगितले. समर्थ म्हणतात जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे मग महंत लीला स्वभावे अंगी बाणे अनेकी सदा एक देवासी पाहे. श्रोते हो, विविधतेने नटलेली सर्व सृष्टी परमात्म्यानेच निर्माण केली आहे आणि सर्वत्र एकच देव व्यापून आहे. पंचभूते आणि सर्व चराचरात परमात्मा अंशरूपाने आहेच. हे सर्व एकाच परमतत्वाच्या धाग्यात गुंतले आहे. देवांचे वेगवेगळे अवतार आणि रूप असली तरी ती सुद्धा अंतिमता एकच देव आहे हे दास जाणून असतो. अनेकत्वाने दास गोंधळात पडत नाही आणि सृष्टीतल्या ब्रह्मांडातल्या चराचरात अनेकी सदा एकाच देवाला पाहत असतो जाणत असतो. म्हणूनच संतांनी निरनिराळ्या देवांच्या देवतांच्या आरत्या आणि स्तोत्र लिहिली आहेत. सगुणी भजे लेश नाही ब्रह्माचा. श्रोते हो, भगवंत सगुण रूप आपण आपल्या सोयीसाठी देत असतो. प्रत्येक देव वेगळा असला तरी दिसणारे सगुण रूप फक्त वेगळं आहे. त्या सर्वांच्या ठाई असणारा निर्गुण निराकार परमात्मा एकच आहे ही जाणीव दासाला असते. त्याबद्दल त्याच्या मनात संदेह किंवा भ्रम अजिबात नसतो. श्रद्धा विश्वास डळमळीत झाला म्हणजे मनात संदेह निर्माण होतो. म्हणून समर्थ धन्य अशा दासाचं लक्षण सांगताना सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा असं म्हणतात. सगुणाची उपासना साधना सदा सातत्याने निष्ठेने अशी केल्यानेच निर्गुणाचाच अनुभव येत असतो आणि निर्गुणाचे ऐश्वर सामर्थ्य सौंदर्य सगुणाशिवाय प्रगट होत नाही. श्रोते हो, ज्ञानी भक्त सगुण भक्ती करत असताना दिसत असला तरी सगुण निर्गुणाच्या एकत्वाबद्दल त्याच्या मनात तिळमात्र संदेह नसतो, द्वैत नसतं. निर्गुणानुभव हा त्याचा स्थायी भाव झालेला असतो. तो सर्वोत्तमाचा धन्यदास असतो. रामकृष्ण परमहंस संत मीराबाई ही सगुण भक्तीची परमोच्च उदाहरणं आहेत. आपल्या दैवतावर निष्ठा आणि इतरांच्या दैवताबद्दल नेहमी आदरभाव असावा. अर्थात निष्ठेतून कडवेपणा येऊ नये आणि अगदी उदारमतवादीही नसावं, कारण ते श्रद्धा डळमळण्याला कारणीभूत होऊ शकतं. श्रोते हो, अशा तऱ्हेने आपले आचरण बोलण्याप्रमाणे ठेवणारा, अनेकांमधील एकत्व अद्वैत जाणणारा, कुठल्याही संदेहाशिवाय सगुण उपासना करणारा भक्त हा सर्वोत्तम रामाचा धन्य असा दास होतो, नाही का? जय जय रघुवीर समर्थ।
1: विभावरीताई धन्यवाद।
2: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5326-2746।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही। GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406. या
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो विलास कोडी मंत्र हॉटेल पासून.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: हा अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात बा.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल.
3: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9893 5252.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: जगमग दिया जलाओ, जगमग जगमग दिया जलाओ।
1: वाह मंडळी, गाणं तर छानच आहे, जगमग जगमग दिया जलाओ। पण दिया जलाओ बरोबर आहे, किसलिए तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला? दिवा कशाला लावतो आपण? अर्थात प्रकाशासाठी, उजेडासाठी बरोबर। पण हा प्रकाश म्हणजे तरी काय बरं? खरं म्हणजे परमेश्वर म्हणजे काय असं विचारण्यासारखंच आहे। अहो प्रकाश

आहे म्हणून जग आहे, ही सृष्टी आहे. रात्रीच्या गर्भातून उदयाला येणारा सहस्त्र रश्मी तो अरुणोदय पहा आणि मग विचारा प्रकाश म्हणजे काय. घनश्याम सुंदरा श्रीधरा.

मित्रांनो, मनाला प्रसन्न करणारं हे गाणं ऐकताना पहाट अक्षरशः अवतरते आपल्या समोर, नाही का? एक नवा दिवस आणि गीतप्रतिमेचा एक नवा रेडिओ शो, रेडिओ विश्वास, आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज घेऊन आलोय तुमच्यासाठी प्रकाश. मित्रांनो, 16 मे हा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन, प्रकाशाचं आणि ऊर्जेचं महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस. प्रकाशाचा सगळ्यात मोठा स्रोत कुठला? अर्थात सूर्य. या सूर्याला चमचमत्या ताऱ्यांनी सजलेली ही पृथ्वी, ही धरती भेटायला निघाली आहे. पाहूया, चला आपण ही प्रकाशाचा हा दिव्य सोहळा तारों से सजके.

श्रोते हो, प्रकाश आहे म्हणून सृष्टी तर आहेच, पण प्रकाश आहे म्हणून आपली दृष्टीही आहे बरं का। कारण प्रकाश असेल तरच आपण पाहू शकतो आणि तरच या दृष्टीचा उपयोग आहे। अंधार असेल तर मग दृष्टी असूनही काही उपयोगाची नाही। माणसाला दिसायचं तर उजेड हा पाहिजेच, मग तो सूर्याचा असो नाहीतर एखाद्या छोट्याशा बल्बचा असो किंवा दिव्याचा असो समईतल्या। आणि हा समईचा मंद दिवा, हा दिवा केवळ प्रकाश देत नाही आहे तर तो आपल्याला संस्कारही देतो। शुभं करोती म्हणा मुलांनो, शुभं करोती म्हणा।

असा हा उजेड. हा उजेड जसा बाहेरचा असतो तसा तो आतलाही असतो. आत्मभान आल्यावर, स्वतःची ओळख पटल्यावर अंतरंगी पडतो तो प्रकाश. आपण सामान्य लोक बाहेरच्या उजेडात राहतो, पण साधू संत आत्मिक उजेडात राहतात. उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई. ऐकूया.

प्रकाश वर्ष. मित्रांनो, काही शब्द फसवे असतात, तसाच आहे हा प्रकाश वर्ष, लाईट इयर. आता हे लाईट इयर हे काळ मोजण्याचं साधन नव्हे, तर अंतर मोजण्याचं एकक आहे, युनिट. प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर म्हणजे प्रकाश वर्ष. आता प्रकाशाचा वेग किती, तर तो जवळपास 300,000 किलोमीटर प्रति सेकंद. बापरे, म्हणजे ताशी 10,800,000,000 इतके किलोमीटर. आणि एक प्रकाश वर्ष म्हणजे अंदाजे 9.46 ट्रिलियन, होय ट्रिलियन किलोमीटर. दोन ग्रहातले, दोन ताऱ्यातले अंतर हे असेच मोजतात आकाशातले तारे. या ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोचायला 100,000,000 वर्ष लागतात. मित्रांनो, हे सगळं पटकन समजणार नाही. आता खरं तर मलाही ते समजलेलं नाही आहे. आपण असं करू, त्यापेक्षा एक गाणं ऐकूया, ताऱ्यांचं एक गीत ऐकूया. आकाश पे दो तारे सदियों से चमकते हैं,

तमसो मा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे फ्रॉम डार्क टू लाईट अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याची ही प्रार्थना आहे. आणि ही नुसती प्रार्थना नाही आहे तर माणसाच्या जन्माची धडपडसुद्धा पाहिजे, हीच इप्सित पाहिजे. हे तिमिराचे अंधाराचे जाळे एकदा फिटले की मग नुसता प्रकाश प्रकाश.

मित्रांनो, एका नाण्याला दोन बाजू असतात, एक प्रकाश तर दुसरी अंधार. दिवस रात्र म्हणजे तरी काय, उजेड अंधाराचा खेळ. प्रकाश पाहणं, तो आतून बाहेरून अनुभवणं ही फार भाग्याची गोष्ट असते मित्रांनो. पण अंधार असतानाच तर उजेडाचं महत्व कळतं आपल्याला. पहा ना, लाईट गेल्यावर आपण ती कधी येईल याची वाट पाहतो. पण जे कायम अंधारातच आहेत त्यांचं काय? बोलू ना, अरे वो रोशनीवालो.

वेळी असा हा प्रकाश, असा हा उजेड, या प्रकाशाचीही आपण शाब्दिक गंमत करतो कधी कधी. एखादी गोष्ट कळली की आपण ट्यूब पेटली असं म्हणतो, म्हणजे मराठीत डोक्यात उजेड पडला. हे प्रकाश नाना तऱ्हेचे असले तरी मित्रांनो, ज्ञानाचा प्रकाश हा अक्षय प्रकाश. ही लाईट कधीही जात नाही किंवा अहो तिचे बिल सुद्धा येत नाही आपल्याला. तेव्हा तुमच्याही आयुष्यात प्रकाश पडो ही शुभेच्छा. रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र घेतोय तुमचा निरोप. पण निरोप आम्ही घेणार तो सुद्धा एका मस्त गाण्याचा उजेड पाडूनच मित्रांनो. हा घ्या पडला प्रकाश, ये कौन आया. शुभरात्री.

0: आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626। देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक

0: प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण आजही भेटणार आहोत मंजुश्री राठी यांना. आणि मागच्या वेळेस आपण जे प्रॉमिस केलेलं होतं की श्रोत्यांकडनं जे प्रश्न येतील त्यावरती आपण हा भाग घेणार आहोत, यावेळचे पुढचे सगळे भाग. त्याच्यामुळे आजही त्या आपल्याकडे आलेल्या आहेत. मंजुश्री, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: आणि आपण आता प्रश्नांना सुरुवात करूयात.
1: अगदी.
0: आता एक प्रश्न माझ्याकडे असा आलेला आहे की शांती म्हणजे काय?
1: क्या बात आहे, छान. शांती खरं तसं बघितलं ना तर हे आत्माचं गुण आहे. म्हणजे थोडं आपण डीपली गेलं तरी चालेल ना.
0: हो हो.
1: सो भगवद्गीतामध्ये 43:42 श्लोकमध्ये भगवान आधी हे सांगतात की आपले वेगळे वेगळे कोणते स्तर आहे आणि कोणतं छोटं कोणतं मोठं, हायरार्की त्यांची काय आहे हे ते सांगतात. सो ते श्लोक असं आहे, इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियेण्य परम मन, मनसस्ते पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सह. सो ते हे सांगतायत की शरीर जे आहे हे सगळ्यात खालच्या स्तराचं आहे, त्याच्या परे म्हणजे त्याच्याहून जास्ती बलवान, शक्तिशाली, सुपिरियर हे आहे इंद्रिय. इंद्रियापेक्षा जास्ती बलवान किंवा इंद्रियाचा मालिक मन, मनचा मालिक बुद्धी, बुद्धीचा मालिक आत्मा. तर आता शांती म्हणजे तसं बघितलं ना आपण, आता शांती आणि सुख दोन्ही गोष्टी तसे संबंधित कनेक्टेड आहेत हां, तर त्याचं पण उत्तर मिळून जाईल. तर सुख शांती हे जर का हे मनाला मिळालं किंवा इंद्रियाला मिळालं तर हे आपण बघितलं तर ते खालच्या दुसऱ्या तिसऱ्या लेवलला आहे, तर ते क्षणिक असतं. आणि त्या संदर्भात भगवान असंही सांगतात 2:14 श्लोकमध्ये की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीत उष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो अनित्या तान स्थितिक्षस्व भारत. म्हणजे हे जे आहे सुख दुःख हे आणि शांती पण अशी जे इंद्रियांवर आणि मनावर अवलंबून आहे ती क्षणिक असते, ती येते आगमा पायिनो म्हणजे ती जाते आणि ती अनित्य असते. तर जर का ती वरच्या लेवलचं असेल ना, म्हणजे आत्मा आणि बुद्धीच्या स्तराचं असेल, तरच ते कायम होणार. तर आधी तर आपण हे बघायचं की शांती म्हणजे आपल्याला कोणती शांती हवी. क्षणिक हवं आहे तर आपण काय, म्हणजे कोणाला पाणीपुरी खायला आवडतं, पाणीपुरी खाल्ली, झालं मिळालं, सुख मिळालं म्हणजे. आणि ते सुख जे आहे हे तात्कालीन असतं, चाललं जातं, कारण ते इंद्रियाच्या स्तरावर आहे आणि मनाला जे हवं ते मिळालं. पण दरअसल आपलं जे आयुष्य आहे तर हे याचं कारण हे इतकं छोटंसं इंद्रिय बेस्ड नसावं किंवा त्याच्यासाठी नाही आहे. आपण आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी काही जन्म घेतलेला नाही आहे. मोठे कारणं आहेत आपले. आणि म्हणून आपण हे आत्मा आणि बुद्धीच्या स्तराला जर का काम केलं तर मग आपल्याला जे आहे हे शांती जास्ती काळ आपल्याकडे राहील किंवा कायमची देखील राहू शकते. सो एक 5:16 श्लोक आहे ज्याच्यामध्ये भगवान हे देखील सांगतात की तुम्ही ज्ञाननी या सगळ्या गोष्टी तुम्ही पळवू शकतात, तुमच्याहून लांब जाऊ शकतात या सगळ्या गोष्टी. सो आदित्य म्हणजे जसं सूर्यदेव उगवतो आणि अंधार एकदम नष्ट होतं, तसंच तुम्ही जर का ज्ञान तुम्हाला मिळालं तर तुमचं सगळं अज्ञानता आहे किंवा तामसिकता आहे हे क्षणातच दूर होऊन जाईल. आणि म्हणून बुद्धीच्या स्तरावरती तुम्ही काही गोष्टी केल्या ना तर तुम्हाला शांती मिळेल, आनंद मिळेल.
0: पण तुम्ही जो आत्ता उत्तर दिलत ना त्याच्यातूनच दुसरा प्रश्न निर्माण झाला. तुम्ही म्हटलं ज्ञानातून शांती मिळेल, मग ज्ञान कसं मिळवायचं?
1: छान. आपले हेच सगळे जे पुरातन ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध, हरिपाठ, त्याचं अर्थ या सगळ्या गोष्टी, मनाचे श्लोक, वेद, या सगळ्या गोष्टीमध्ये खरं जे आहे ते ज्ञान आहे. आणि भगवद्गीता तर बघा ही एकमेव ग्रंथ अशी आहे की जी देवाचीच वाणी आहे स्वतःची, दुसरं कोणतंच ग्रंथ असं नव्हे. आणि वेद पण जे आहे ते श्रुती आहे, ते आपल्या ऋषीमुनींनी साधनामध्ये ऐकलं आणि जे त्यांना वाटलं ते ऐकलं, ते श्रुती, ते लिहितं, श्रुती स्मृती आहेत ते. सो म्हणून याच्यात रिअल ज्ञान जे म्हणतो ना ते हे आहे. आणि एक खूप मोठा सर्वे देखील झाला होता की आपण शाळेत जे शिकतो ना त्यातलं 6 महिन्याचं जे आहे हे कोर्स करिक्युलम आपल्या उपयोगाचं राहतं. लँग्वेजेस आहेत, बेसिक गणित विज्ञान वगैरे, पण त्याच्याहून पलीकडे जाणं गरजेचं आहे. इंद्रिय आणि मनच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे आणि ते हे आपल्या भगवद्गीता आणि ग्रंथांमधून खूप छान प्रकारे आपल्याला मिळू शकतं. एक श्लोक आठवतं आहे 5व्या अध्यायामधला जो 16वा नंबरचा श्लोक जो होता की त्याच्यात म्हटलं आहे, ज्ञानेन तु तदज्ञानम येषां नाशीतमात्मन तेषां आदित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम. याचा अर्थ आणि इवन आपलं पतंजली योग सूत्र पण आपण आयुष्यात कसं अप्लाय करू शकतो हे त्यांनी फार सुंदर प्रकारे सगळं लिहिलेलं आहे पतंजलींनी. तर ते पण एकच गोष्ट सांगतात जे या श्लोकाचा पण अर्थ आहे. ते सांगतात की तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम आहे तर ते अज्ञान आहे आणि ते जर तुम्ही मिटवलं तर तुमच्या आयुष्यातला सगळा अंधकार, सगळे समस्या, सगळे प्रॉब्लेम्स तुरंत नष्ट होणार. इथे जसं म्हटलं आहे ना की तेषाम आदित्य सूर्य आल्यानंतर सगळे अंधकार तो नष्ट करतो, तसंच जेव्हा सत्य तुम्हाला कळतं म्हणजे जे खरं जे नॉलेज आहे ते मिळालं की सगळं तुमचं अंधकार म्हणजे दुःख, दर्द, पेन, सफरिंग जे काही असेल सगळं लगेचच नष्ट होऊन जातं. ते
0: आता यावरनं पुन्हा परत दुसरा प्रश्न आला.
1: छान बोला.
0: ज्ञानाबद्दल तुम्ही सांगितलं, तसं विज्ञान पण आहे, मग ज्ञान आणि विज्ञानातला फरक काय?
1: खूप छान. सो जसं आपण हे जे 5 स्तर मगास बघितले, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा, तर हे पहिल्या लेवलला शरीर, दुसऱ्याला इंद्रिय, तिसऱ्याला मन, चौथ्याला आहे हे आपलं बुद्धी आहे आणि ते बुद्धीच्या स्तरावरती जे आहे ते विज्ञान आहे आणि 5व्या स्तराला जे आहे जे आत्मा आहे तिथे अध्यात्म आहे. खरं जे ज्ञान आहे ते आत्मा लेवलचं असतं किंवा आध्यात्मिक. आणि याचे एक थोडेसे सायंटिफिकली आपण थोडं समजूया. आईन्स्टाईननी E=mc² सांगितलं, म्हणजे एनर्जी आणि मास हे प्रपोर्शनेट आहे. एनर्जी इज इक्वल टू मास इन टू द स्पीड ऑफ द लाईट स्क्वेअर असं. आणि हे कोणी साबित करू शकत नाही आहे. त्यांनी इतक्या वर्ष आधी कसं काही शोधलं? किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण जर बघितलं की निकोला टेस्ला, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ना, तर त्यांनी सांगितलं होतं ना, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द सिक्रेट ऑफ द युनिवर्स थिंक इन द टर्म्स ऑफ एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, दॅट इज ऑल दॅट इज देअर. तर हे आपण ऊर्जाच्या स्तरावरती जर समजून घेतलं आणि हे आपल्याला मोठ्या मोठ्या सायंटिस्टनी देखील सांगितलं आहे. आता ऋषीमुनींनी सांगितलं आहे म्हटल्यानंतर आध्यात्मिक जे लोक आहे त्यांना ते ओपन राहणार, रिसीव्ह करायला त्यांना ते पटणार. मग सायंटिस्टनी जे सांगितलं आहे हे पण जेव्हा आपण बघतो ना तर तेव्हा कळतं की अरे हो ना, त्यांना पण या गोष्टी खरं जे उलगडल्या आहे हे त्यांना त्यांच्या ध्यानाच्या स्थितीमध्ये त्या आलेल्या आहेत, जे आजही माणूस वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिकली प्रूफ नाही करू शकत, विज्ञानद्वारे नाही करता येत. मग ते आले कसे काय? ते परम लेवलकडनं आले आहे. जेव्हा ध्यानमध्ये आपण जुडतो देवाशी तर प्रार्थनामध्ये आपण देवाशी बोलतो, ध्यानमध्ये देव आपल्याशी बोलतो, पण आपण ऐकायला मनला तर थोडं स्थिर ठेवलं पाहिजे म्हणजे ते ऐकू येईल आणि ते वेळ तर दिलं पाहिजे. कारण मेन प्रॉब्लेम हेच आहे की हे जे कियोटिक लाईफ झालं आहे ना एकदम, म्हणजे लोकांना वाटतं वेळच नाही आहे, पण ते वेळ घालवतात ज्या गोष्टीमध्ये त्या गोष्टी किती उपयोगाच्या आहेत हे एकदा आपण शांतपणे जर विचार केला की मग आपल्याला कळेल वेळच वेळ आहे. सो प्रायोरिटी कशाला द्यायची हे आपण जरा समजून घेतलं आणि म्हणून ते आता आपण जो श्लोक बघितला 5व्या अध्यायाच्या 16वा नंबरचा श्लोक, की तुम्हाला एकदा ते रिअल सत्य कळलं, नॉलेज आलं, सगळं दुःख आणि पेन, सफरिंग नष्ट होऊन जातं.
0: क्या बात आहे, खूपच छान. मला भरपूर प्रश्न परत निर्माण झाले पण वेळ मला सांगते, घड्याळ मला सांगते थांबायला पाहिजे. तुम्ही या भागामध्ये सुद्धा आपल्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद आपलं, श्रोत्यांचा पण खूप धन्यवाद.
0: तेव्हा श्रोते हो, पुन्हा परत आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. नंबर आहे 8380016512. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲपवरती तुमचे प्रश्न पाठवा, किंवा रेडिओ विश्वास @gmail.com या ईमेलवरती सुद्धा तुम्ही हे प्रश्न पाठवू शकता. आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जग.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो, विलास कोडी म्हणतो राहू दिली तुझी.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही का ते मराठी.
1: हा अच्छा अच्छा, बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे, चालेल ना.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: महाराज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही 1 तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: už vás.
1: Time check.
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

तेरी बात है। मिलेंगे जिंदगी में हम, अभी तलक ये आस है ओ सोनिया।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
3: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
2: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
3: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

आर्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो.
2: हॅलो, विलास कोडी म्हणतो.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तो पण घेते मराठी.
1: हा हा, अच्छा अच्छा, बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात ना.
1: हो हो, ठीक आहे ठीक आहे, चालेल नक्की.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो, विलास कोडी मंत्र हॉटेल पासून.
1: हो नमस्कार सर, बोला.
2: माझी पसंत घ्या ना.
1: हा सांगा ना सर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात जसं पोळीवर पडले तूप नाही घेते मराठी.
1: हा अच्छा अच्छा बरोबर.
2: पदा शिंद्यांच्या आवाजात बा.
1: हो हो ठीक आहे ठीक आहे, चालेल नक्की.
2: ओके.

0: हॅलो
1: हॅलो
0: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार सर, बोला.
0: हा, मी जुना शिरगोदन राजू डिंगोरे बोलतो. फरमाईश घ्या.
1: हा सांगा ना, फरमाईश.
0: हा, त्याचं नाव आहे कच्चे धागे.
1: कच्चे धागे?
0: हा, जुना कच्चे धागे.
1: हा,
0: त्यातलं ते मेरे बचपन तू चला जा.
1: अच्छा,
0: अलग लक्षात ठेवा.
1: हो हो हो,
0: ठीक आहे, धन्यवाद.
1: ओके सर.

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ बोला।
1: रेडियो विश्वास,
0: वो रेडियो विश्वास बोला।
1: आम्हाला गाणं द्यायचं होतं.
0: बर बर कुठला ऐकायचंय?
1: तुमचं आमचं दमलं पिक्चर मधलं झाल्या तिन्ही सांदा,
0: बर बर बर चालेल चालेल ठीक आहे।
1: नाव घ्या ना.
0: हो सांगा ना।
1: राजेंद्र काळे,
0: बर
1: सुजाता काळे.
0: बर बर
1: ठीक
0: हो हो चालेल धन्यवाद।
1: आहे, चालेल.

0: हेलो
1: हेलो देवी कटाई।
0: हो बोला बोला
1: अमी वोड़े उन पूजा केलकर बोलती है।
0: बोला बोला
1: मला गाणं घ्यायचं होतं एक।
0: बर कुठलं ऐकायचंय?
1: ते देवीचं सांग ना देवी माझ्या भावाला हे गाणं ऐकायचं होतं मला।
0: बर चालेल चालेल ठीक आहे।
1: कशा तुम्ही बरे आहे?
0: हो हो तुम्ही कशा आहात?
1: आम्ही बरो आहोत।
0: बर बर चालेल चालेल ठीक आहे नक्की ऐकूया।
1: हो चालेल।
0: हो हो धन्यवाद
1: धन्यवाद।

0: हेलो मैम, बोलो पाशा।
1: हाँ बोला ना।
0: हमारे गाने जी गाने जी तो तुम्हारे।
1: हाँ कुठला?
0: वो पिक्चरचे गाणे आहे।
1: बर त्यातलं कुठलं?
0: ती ती खुशी असते।
1: बर बर चालेल चालेल ठीक आहे। हो नक्की नक्की।
0: ती खुशी असते आपण ते गुजर आहे। अच्छा अच्छा
1: आलं लक्षात।
0: धन्यवाद।
1: हो धन्यवाद।

बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 11:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 53 2 47 26 26.

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5302-4726-26।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

0: फरियाद है।
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद।
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

से नेहा हमार होय गवा सारा चौपट मोरा रोजगार।

खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 2626।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5352 47 26 26।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108076 आणि कल्पेश आचट 8300106 या क्रमांकावर.

चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: on to www.erosentertainment.com.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो, पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी

अकरा ते पाच या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5322-4726-26।

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे. यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणितं सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर. Yeah,

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी, संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5322-4726-26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 26 26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

ज्ञानेश्वर माऊलींच्या चांदण शब्दकळेचं वर्णन म्या पामराने करायचं म्हणजे पुन्हा त्यांच्या शब्दांचा आधार घ्यायचा. सूर्याला काकड्यानं ओवाळण्याचा प्रकार, पण त्याच ज्ञानकृपेनं एवढंच म्हणेन, अमृताते ही पैजा जिंकणारी माय मराठी अक्षरशः दिंडी दरवाजातून लवून आल्यासारखी लवलीनं होते. मृगाच्या सरीनं ढेकुळाचं लोणी व्हावं तशी मऊ साय साखर होते. करुणेचा निर्झर गाऊ लागतो आणि ईश्वर रूपाचं बर्वेपण साक्षात माऊलीच सांगू लागतात राम बरवा.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 47 26 26।

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.